ब्रह्मादिभिः सेविता पार्श्वे पंकजशंखपद्मनिधिभिः।

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: हा
1: महड गाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागा

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30,00,000 अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता पुढे जात असताना त्यांनी काही यश मिळवलेलं असतं, काही जॉब मिळवलेले असतात आणि त्यांचं यश जे असतं ते आपल्यासाठी प्रेरणा देणारं असतं आणि आपण त्यांचा हा यशाचा प्रवास जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही त्याच्यातून काही ना काहीतरी पॉईंट्स मिळायला हवेत. तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे शिवराज तुकाराम वाघमारे याला. तो 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधला पासआउट आहे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून. त्यानंतर त्यांना सीडॅक याच्यातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे HPCAP म्हणून. तेही काय नेमकं आपण समजून घेणार आहोत. आणि सगळ्यात एक अभिनंदनीय गोष्ट म्हटलं तर आता त्याची सीडॅक याच कंपनीमध्ये मोहाली पंजाब इथे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीनं त्याला तिथं जॉब भेटलेला आहे. आणि आता जी आमची थोडी बहुत चर्चा झाली त्यानुसार शिवराजला ही सरकारी नोकरी भेटलेली. आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटलं की थोडंसं आपण जरा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, म्हणून हा विषय आहे की सरकारी नोकरी अशा पद्धतीचा काहीतरी एक विषय आहे, ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि 2024 या पद्धतीनं लगेचच पासआउट झाल्या जॉब कसा भेटला किंवा काय झालं तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
5: येस सर, धन्यवाद सर.
4: शिवराज, सर्वात अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुझं अभिनंदन की तू 2024 पासआउट झालास आणि लगेचच एक 6 महिने वर्षभराच्या आत तर तुला लगेच जॉब भेटलेला आहे आणि एकदम प्राऊड मोमेंट असणार तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी.
5: हो सर, नक्कीच.
4: अच्छा, तर आम्ही अभिनंदन करतो अगोदर तुझं.
5: धन्यवाद सर.
4: अच्छा, हे मोहाली पंजाबला सीडॅकमधून जे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीचं तुझं हे पद पण आहे, तिथं सिलेक्शन कधी झालं आणि तू जॉईन झालाय का?
5: हो, माझं सिलेक्शन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि माझा इंटरव्ह्यू 20 मेला झाला होता.
4: कुठे?
5: 20 मेला माझा इंटरव्ह्यू सीडॅक पुणे येथे व्हर्च्युअल झाला होता माझा आणि तो इंटरव्ह्यू त्याचा रिझल्ट 8 दिवसांनी आला मला आणि त्यांच्याकडून मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ऑफर लेटर येईल आणि 2 जूनपासून तुमचं जॉईनिंग आहे ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
4: अच्छा, हे प्रोजेक्ट असोसिएट आणि HPC म्हणजे नेमकं काय असतं?
5: HPC ही एक ब्रँच आहे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ही जी सुपर कम्प्युटिंगला डील करते आणि मी सीडॅक पुणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन HPC मध्ये करत असताना माझी पूर्ण ट्रेनिंग ही सुपर कम्प्युटर रिलेटेडच झालेली आहे, त्याच्यामुळे ते प्लेसमेंट करताना त्यांनी तेच डोमेन मला दिलेलं आहे HPC ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून.
4: अच्छा, तर खरं तर तुझं 2024 जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून जे तो पासआउट झाला आणि त्याच्या अगोदरचा जो इथला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तुझा प्रवास होता किंवा तू कशा पद्धतीने तयारी केली हेही जाणून घ्यायचं आहे, पण सगळ्यात अगोदर आम्हाला हे तू सुपर कॉम्प्युटिंग असं म्हणतोय ना, ते काय नेमकं काय असतं ते सांग थोडं.
5: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे ते जसे गव्हर्नमेंटचं आपलं इस्रो आहे, जसे DRDO आहे, मग हे आपले सीडॅक जे आहे ते गव्हर्नमेंटचं एक ऑर्गनायझेशन आहे जे सुपर कॉम्प्युटर रिलेटेड रिसर्च करतं. जसे आपले आपल्या सीडॅककडे परम सिरीजचे सुपर कॉम्प्युटर आहे,
4: ते ऐकून आहे,
5: ते परम सुपर कॉम्प्युटर आहेत आणि ते सर्व जे आहे ते HPC मध्ये येतात, ते हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग, आणि याची ट्रेनिंग ते सीडॅक आम्हाला प्रोव्हाइड करतं.
4: अच्छा आणि काय नाही काय असतं म्हणजे नेमकं आता नॉर्मली आता हे कम्प्युटर आपण रेकॉर्डिंग कम्प्युटरच करत आहोत आपल्या घरोघरी कम्प्युटर आहेत लॅपटॉप आहेत तर त्याच्यामध्ये ह्या सुपर कॉम्प्युटिंग मध्ये काय फरक असतो
5: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे त्याची स्पीड जी असते आणि त्याचं स्केल असतं ते आपले जे घरगुती आपण वापरतो जे डेस्कटॉप असतील कम्प्युटर असतील त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं त्याचे डेटाबेस मोठे असतात आणि ते गव्हर्नमेंटच्या जसे आपण फॉरकास्टिंग करतो वेदर फॉरकास्टिंग असते त्याच्यात म्हणजे ते आणि सिम्युलेशन जे असतं जसं आपल्याला रॉकेट अवकाशात पाठवायचं असेल त्याच्या अगोदर ते सिम्युलेशन करतात त्याच्यासाठी हेवी सुपर कॉम्प्युटिंग आपल्याला पॉवर पाहिजे असते ते आपल्याला सुपर कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून देतं
4: अच्छा आता हे जेवढं आता आम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागलं म्हणजे माझ्या लेवलला जे अंडरस्टँडिंग व्हायला लागलं ते आणि जे आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असणार आहेत किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्यांना जास्तीचं नॉलेज आहे त्यांना हे थोडंसं अजून जास्त लक्षात येत असणार आहे पण आम्ही जे थोडंसं चित्रवडामध्ये किंवा इकडे तिकडे पाहतोय खूप मोठी अशी रूम असते त्या ठिकाणी खूप मोठे असे त्याला काय म्हणतात सीपीयू किंवा अशा पद्धतीचे जे सीपीयूमध्ये मदर बोर्ड्स वगैरे ठेवले असतात असं बरंचसं काही असतं बाहेर भरपूर अशी सिक्युरिटी पण असते आणि त्या ठिकाणी बरेच जण असतात ते इंजिनिअरिंग काम करतात
5: तसं काही हो सर ऍक्च्युली तेच असतं ज्यावेळेस आम्ही सिडॅक पुणे येते होतो त्यावेळेस आम्हाला त्यांनी ऍक्च्युअल सुपर कॉम्प्युटरचं टूर केलं होतं त्यांनी आणि त्या टूरमध्ये आम्ही ऍक्च्युअल जो भारतातील सर्वात फास्ट सुपर कॉम्प्युटर आहे जो परम एरावत आहे तो सुपर कॉम्प्युटर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला
4: कुठे होता तो
5: सिडॅक पुणे येथे आहे
4: बरं
5: आणि अजून एक आहे
4: तो कसा होता म्हणजे दिसायला कसा होता
5: दिसायला ते पूर्ण रॅक्स असतात ते आणि त्याच्यात ते सुपर आपल्या जर कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तर ते क्लस्टर्स असतात नोड्स असतात त्याच्यात आणि त्याच्यात ते कनेक्टेड असते इन्फिनिटी बँडने जे आपण वायरिंग वगैरे म्हणतो आपल्या सामान्य भाषेत आणि ते जवळपास ते खूप मोठी जागा स्केल करतात ते जागा घेतात ते आणि ते
4: आपला जो छोटा कम्प्युटरचा एक सीपीयू असतो तसे एक हजार सीपीयू त्याच्यात बसतो
5: हो असं म्हणू शकतो आपण आणि त्याची पॉवर क्षमता खूप अधिक असल्यामुळे तो खूप गरम होतो त्याच्यामुळे त्याला 24 तास थंड मध्ये ते ठेवतात कुलिंग मध्ये ठेवतात आणि तो एक अनुभव होता माझा सिडॅक मध्ये
4: अच्छा अच्छा हो अच्छा मग आता ज्यावेळेस तू अशा पद्धतीनं एका सुपर कॉम्प्युटिंग म्हणजे परम असणाऱ्या सिडॅकच्याला व्हिजिट पण केलं पुन्हा त्याच्यानंतर तू हे सर्व पाहिलं
5: ऍक्च्युअल मी सिडॅक मध्ये असताना आमची ज्यावेळेस ट्रेनिंग होत होती त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअली आमच्या 20 आम्ही 20 विद्यार्थ्यांची टीम होती आमची तर 20 विद्यार्थ्यांना त्यांनी एक वेगळा सुपर कॉम्प्युटर दिला होता फक्त प्रॅक्टिससाठी ज्याचं नाव आहे परम शावक ज्याची पण आम्हाला त्याचं आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतलेला आहे
4: सोबत मग आता मला तेच थोडंसं आता आपण ऑडिओच्या का असताना माध्यमातून तेच थोडंसं मला अजून समजून घ्यायचं होतं की आता तुझा जो हा जॉब आहे तो पंजाब मोहाली ते सिडॅक कंपनीमध्ये आहे एचपीसी हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग या काहीतरी क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून मग तू नेमकं तिथं अजून करणार काय जसं आता थोडक्यात सिव्हिल इंजिनियर आहे तर तो कन्स्ट्रक्शन करायला लागला मेकॅनिकल इंजिनियर आहे तो काहीतरी इंजिनचे डिझायनिंग करायला लागला तर तू नेमकं तिथं करणार काय
5: हो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ते खूप असे म्हणजे 500 जास्त असे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंग ते आणि ते खूप आपले जे सुपर कॉम्प्युटर आहेत त्याचे क्लस्टर खूप वाढवण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी 27 सुपर कॉम्प्युटरची नवीन मान्यता पण दिलेली आहे त्याच्यानुसार ते भारतातील विविध ठिकाणी सुपर कॉम्प्युटर ते इस्टॅब्लिश करणार आहेत मग तिथं आणि मी जी एचपीसीची ट्रेनिंग घेतलेली आहे ती सिडॅक पुणे येथे घेतलेली आहे आणि ऍक्च्युली ती तिथंच आहे दुसऱ्या सिडॅकमध्ये नाही आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर मी दुसऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे एचपीसीची स्टार्टिंगला
4: अच्छा हो म्हणजे तू ट्रेनिंग देणार
5: हो
4: अच्छा मग आता नॉर्मली आम्ही जसं कम्प्युटरवर काम करतो कुठलंही की समजा आता जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली असेल किंवा आता आम्ही जसं आता ऑडिओ हा रेकॉर्ड करत आहोत आता जसं रेकॉर्डिंग झाली तुझी मुलाखत की आम्ही त्याच्यावर काहीतरी असं एडिटिंग करणार आणि पुन्हा एडिटिंग करून तो प्रोसेस करून प्रोग्राम पुन्हा तो आम्ही ब्रॉडकास्ट करण्यासाठी ठेवणार असं आता हे आमच्या कामाची पद्धत झाली तर ज्यावेळेस ऍक्च्युअली ट्रेनिंग सेशन संपलं नंतर तुम्ही ऍक्च्युअली सुपर कॉम्प्युटर समोर बसून करणार म्हणजे असं काही करणार का तुम्ही ते पूर्ण रूम मधले जे काही हे असतात त्याचं तुम्ही परफॉर्मन्स कसा चेक करणार काय असणार
5: ऍक्च्युअली ते काम आहे ते ऍज आम्ही बसूनच ते काम करणार आहे जे आपलं जे नॉर्मल डेस्कटॉप असतं ते तसंच असतं फक्त त्याला सुपर कॉम्प्युटरचे सर्व्हर आम्ही कनेक्टेड केलेले असतात त्याच्यामुळे ते आम्ही सुपर कॉम्प्युटरची स्पीड अनुभवू शकतो
4: अच्छा म्हणजे ते समोर दिसतं तुम्हाला की तुम्हाला जो प्रोग्राम आहे तो रन होतो त्या पद्धतीने व्यवस्थित होतोय का जे तुमचे पॅरामीटर्स असतात त्या पद्धतीने तर अच्छा तर हे मी आता खरं तर अजून म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे तुला ते सिडॅक कंपनीमध्ये मोहालीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळं काम पाहून पुन्हा आल्यानंतर खरं तर हे अजून जास्त तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकशील की तो ऍक्च्युअली तिथं वर्क काय करतोय पण मी हे इन जनरल का विचारतोय हे सगळं त्याचं कारण असं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून जे काही स्टुडंट आता सध्या तुझ्यासोबत पण पासआउट झालेले असणार आहेत आता कोणी फायनल असणार आहेत कोणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील आता हे अकॅडमिक इयर पण चालू असणार आहे तर त्यांना पण हे लक्षात यावं की असं काहीतरी असतं, किंवा जरी त्यांच्या लक्षात असेल किंवा त्यांना नॉलेजमध्ये असेल तर असं काहीतरी करता येऊ शकतं, हे एक असावं. दुसरी गोष्ट यातले हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की सर्वसामान्यपणे परम कॉम्प्युटर आम्ही नाव ऐकलेलं असतं, न्यूजमध्ये पाहिलेलं असतं, किंवा हे ॲक्च्युली आम्ही जसं आता मी म्हणतो चित्रपटात पाहिलेलं असतं, मग ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीनं करायचं असतं, त्यासाठी नेमकं काय लागतं, आणि तू धारूरसारख्या भागातून येऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करून अशा पद्धतीच्या कुठल्या तर परम कॉम्प्युटरमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी काम करता येऊ शकतं, आणि ते अशा पद्धतीनं काम करावं लागतं हे थोडंसं सर्वसामान्यपणे समजावं या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. तर आपण जे चर्चा करत आहोत ते शिवराज तुकाराम वाघमारे याच्याशी, तो आणि मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचा आहे तो, आणि त्याने 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे, आणि आता सध्या सिडॅक कंपनीमध्ये आता जस्ट 2 दिवसापूर्वी त्याला जॉब भेटलेला आहे, आणि सिडॅक डिप्लोमा इन HPCAP या पद्धतीने तो केलेला आहे. तर मला सगळ्यात आता हा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मली कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग केलं की लोक म्हणजे जे विद्यार्थी असतात ते कंपनीमध्ये जॉब शोधतात किंवा IT सेक्टर कुठं आहे ते पाहतात, किंवा मग फार तर मग समजा एखादा अजून सॉफ्टवेअरचा कोर्स करून अजून कुठेतरी, किंवा मग विदेशात जाता येतं का, असं बऱ्याच अँगलनं ते पाहत असतात. तर नेमकं सीडॅक अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं किंवा असतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉब करता येऊ शकतं, हे तुला कधी समजलं होतं आणि तू मग कधी ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं लागला?
5: हो, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 3र्या वर्षात होतो. त्यावेळेस मला हे सीडॅकबद्दल समजलं मला, आणि सीडॅकमध्ये सीकॅट एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम. मग त्या एक्झामची मी तयारी करत होतो, त्यावेळेस मी शेवटच्या वर्षात मी तयारी त्याची सुरू केली, आणि मी शेवटच्या वर्षात जसं माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली तसं माझे सीकॅट पण माझं क्रॅक झालं.
4: अच्छा, मग आता हे तुला इंजिनिअरिंग मध्ये असतानाच सीकॅटची एक्झाम किंवा सीडॅकला जाता येत असं कळालं?
5: हो हो, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच माझं सीकॅट क्लिअर झालं होतं.
4: अच्छा, मग हे कसं एकदम अचानक शेवटच्या वर्षामध्ये एवढं होऊन तुझा अभ्यास क्लिअर होऊन असं सगळं झालं की अगोदरपासूनच तुझा बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू होतं डोक्यामध्ये?
5: हो, माझ्या पण मनात विचार होता की कोणता तरी कोर्स वगैरे जॉईन करूया, आणि पण जे सीकॅट एक्झाम असते त्याच्या अगोदर एक प्री कॅट एक्झाम असते जी सीकॅट एक्झामची तयारी करून घेते, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करते ते सीकॅट प्री कॅट एक्झाम. मग मी प्री कॅट मला गव्हर्नमेंट तर्फे मला ते मिळालं, आणि त्यांनी 3 महिन्याची मला ट्रेनिंग दिली, मला मे मध्ये ट्रेनिंग दिली त्याची, आणि मी पूर्णपणे मी सीकॅट साठी तयार झालो.
4: अच्छा, मग हे सर्व ट्रेनिंग करत असताना किंवा हे बाकी सगळं करत असताना 2024 पासआउट झाला, म्हणजे तू मेन कोरोनाच्या पीक पिरियड मध्ये तू ऍडमिशन घेतलेलं 2020, असं बरोबर आहे?
5: हो बरोबर.
4: तर मग हे 2020-24 तुझं अकॅडमिक इयर कसं राहिलेलं होतं?
5: 20-24 नॉर्मली मी 12वी कम्प्लीट केली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथून, आणि त्यानंतर जनरली सर्वांना वाटते की नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं म्हणजे आपलं भविष्य वगैरे होईल, त्याच अनुषंगाने मी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं. आणि सर्वांना माहिती
4: असं काही ठरवलं नव्हतं की तेरणाच घ्यायचं का असं काही? असं
5: नॉर्मली म्हणजे एक आपल्या जवळचं पण हे आहे, चांगलं कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये वगैरे, म्हणून तेरणा वगैरे मी जॉईन केलं होतं. आणि पहिलं वर्ष जे होतं ते पूर्ण कोरोनात गेलं आमचं, कोरोना होतं, आणि दुसरं वर्ष पण अर्ध वर्ष कोरोनात गेलं, आणि आमचं ऍक्च्युली 4th सेमिस्टर पासून आम्ही ऍज अ फिजिकल आम्ही कॉलेजमध्ये आलो आम्ही, आणि तेव्हापासून ते कॉलेजमध्ये पण खूप प्रोग्राम वगैरे व्हायचे त्यांना, त्यामुळे ते आणि कॉलेजमधले एक दोन सर असे जे सीडॅक सर्टिफाईड पण आहेत ते, जसे देशपांडे सर असते, मग त्याच्यामुळे मला आयडिया वगैरे भेटली, सरांसोबत वगैरे बोलणं वगैरे होतं, ते पण सांगत होते की मी सीडॅक वगैरे केलेलं आहे असं, आणि त्याचमुळे मी 3rd इयरमध्ये मी सीडॅकबद्दल मी अजून मला लिंक्डइन वरती मला भेटली माहिती, आणि मी तयारी सुरू केली त्या अनुषंगाने.
4: हे 4 वर्षामध्ये जे पहिले 2 वर्ष तुझे कोरोनाचे गेले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तू ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला, मग अर्थातच म्हणजे कोणाचाही 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तो इंजिनिअरिंगला जातो तर एक ड्रीम असतं किंवा आपण क्लास करतो इतकंही असं वेगळं वातावरण असतं. एक तर 2 वर्ष तुम्ही ऑनलाईन केलेलं, 1.5 वर्ष 2 वर्ष, आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आल्यानंतर असं काही वेगळं वाटलं नाही का? म्हणजे असं त्याला म्हणजे म्हणतात ना की त्या सगळ्या माहोलमध्ये थोडंसं एकरूप होण्यासाठी काय असा विषय?
5: हो, नॉर्मली ज्यावेळेस आमचं ऑनलाईन होतं कॉलेज त्यावेळेस पण खूप प्रोग्राम घेत होते कॉलेजमध्ये प्राचार्य सरांनी, पायथॉन लँग्वेज असेल जी ऑनलाईन आम्हाला प्रोव्हाइड करून दिली होती, मग अशी खूप तयारी झाली आमची त्या अनुषंगाने, आणि आम्हाला काय असं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही मर्ज व्हायला. आम्ही 4th इयर आम्ही आमचं 4th सेमिस्टर इझिली गेलं.
4: अच्छा हो। माता तुझं ट्वेल्थ तर इथंच झालेलं होतं, अगोदरची दहावी तुझी धारूरमध्ये। अच्छा, मग ह्या दोन टप्प्यातून येत असताना तुला असं काही डोक्यामध्ये विचार होता का की आपल्याला पुढे खरंच इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर पुढे कुठेतरी असा मोठा जॉब करायचा किंवा कुठेतरी असं जायचं, असं काय होतं? गायडन्स कुठलं मिळत होतं नाही मिळत होतं, काय विषय होता नेमका?
5: हो, मी खरं तर मी ग्रामीण भागातून येतो आणि माझे वडील हे शेतकरी आहेत। तर नॉर्मली आपल्याला असंच असते की आपण म्हणजे त्यांना पण वाटते की आपला मुलगा वगैरे शहरात कुठेतरी त्याला जॉब भेटावा, त्याचं कुठेतरी चांगलं करिअर व्हावं। मग त्या अनुषंगानेच त्यांनी माझे दहावी झाल्यानंतर त्यांनी मला धाराशिवला पाठवलं इथं, आणि मी माझी स्ट्रीम ही सायन्स होती 11वी 12वी। मग त्यात माझे इंग्लिश वगैरे सुधारत गेले ते, आणि मला काय असं जास्त इंजिनिअरिंगला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस काय इतकं जास्त अवघड काय वाटलं नाही इंग्लिश विषयी पण।
4: तर ज्यावेळेस 2 वर्ष तो फिजिकली या ठिकाणी कॉलेजमध्ये आला, तुला सीडॅकची माहिती पण मिळाली की अशा पद्धतीनं करायला पाहिजे, आणि तू सीडॅकची तयारी करायला सुरुवातच केली। मग फक्त सीडॅकच असं डोक्यात होतं का की आणखीन दुसरे कुठेतरी कोर्सेस होते असे, जसे की आता ते मी बऱ्याचशा लँग्वेज ऐकतो पायथॉन किंवा अशा बाकीच्या अशा बऱ्याचशा लँग्वेज केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर कोर्सेस केल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतात, तर असं काही होतं का तू फक्त सीडॅक तुझ्या समोर आला पहिल्यांदाच तू त्याला कॅच केला असं काही झालं का, किंवा तुला वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल होते?
5: हो, इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या पण मनात असं वाटत होतं की आपण पण दुसरे कोर्सेस वगैरे करावे, आणि नॉर्मली सर्वजण फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे करतात कारण त्याच्यात आपल्याला खूप जॉब रोल भेटतात, वेगवेगळे डिफरंट डोमेनमध्ये आपण जाऊ शकतो, आणि मी पण तसंच विचार केला होता। पण माझी पण अशी एक इच्छा होती की आपण कुठंतरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, गव्हर्नमेंटची तयारी करावी,
4: सरकारी नोकरी
5: डोक्यात होतं, त्यामुळे मी पण शोधत होतो। नॉर्मली आपण शोधतो की काय इस्रोमध्ये असेल, DRDOमध्ये असेल, कारण माझी ब्रँच ही CSEs होते त्या, आणि IBPS असेल त्याची पण मी तयारी करत होतो सोबत, आणि मला लकीली मला ही सीडॅक विषयी समजलं मला सोबत, आणि मी केली त्याची तयारी।
4: अच्छा, तर मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जसा आता शिवराज तू लगेचच पासआउट झाला, 2024 पासआउट झाल्यानंतर लगेच तुला जॉब भेटला, तुझ्या बॅचमध्ये जेवढे होते त्यांच्यापैकी किती जणांना जॉब भेटला?
5: माझ्या
4: एक अंदाजा माहिती आहे काही असं?
5: अंदाजा म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस 1 किंवा 2 जण प्लेस झाले होते जे TCS मध्ये झाले होते।
4: अच्छा, हा
5: हो, ते 2 झाले होते। त्यानंतर त्यानंतर काही माहिती नाही, म्हणजे
4: माहिती नाही, म्हणजे तुला नॉलेज नाही आहे की किती जण, आणि तुमच्या बॅचमध्ये एक साधारणतः 60-70-100 मुलं असतील
5: बॅचमध्ये? हो, 52-53 होते।
4: अच्छा, 50 मुलं होते, त्या 50 पैकी तुला जे
5: होते
4: तुझ्या नॉलेजमध्ये जे होते ते 2 जण प्लेस झाले किंवा तू झाला, बाकीच्यांचं तुला नॉलेज नाही समजा।
5: हो,
4: मग असा असा कुठला असा फॅक्टर होता की 50 जणांच्या बॅचमध्ये केवळ असं 1-3 जणच होते, त्यातही तू गव्हर्नमेंटच्या जॉबला अप्रोच झाला आणि ते तुला जॉब भेटला पण, तर असा काय डिफरन्स होता की तू ते अचीव केला बाकीच्यांना अचीव करता नाही आलं?
5: नॉर्मली कसं आहे की आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो हे करतो तर त्यावेळेस आपण स्किलवर जास्त फोकस करत नाही, आपण जे थेरॉटिकली जास्त हे घेतो, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये आपल्याला ते प्रॅक्टिकली आपलं नॉलेज लागतं, मग ते प्रॅक्टिकली स्किल कमी पडतात। मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जॉब अवेलेबल आहेत पण विद्यार्थी तसे त्यांना भेटत नाहीत, स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थी भेटत नाहीत, त्याच्यामुळे लॅक ऑफ स्किल खूप विद्यार्थी मागे पडतात। आणि मी स्किलवर फोकस केलं होतं मी इंजिनिअरिंगच्या वेळीपासूनच।
4: अच्छा, तर मित्रांनो, शिवराज तुकाराम वाघमारे आपल्याशी चर्चा करतोय, मूळता राहणारा धारूरचा आहे आणि 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून त्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेला आहे। सीडॅकचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला आता मोहाली पंजाब इथे सीडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून सुपर कॉम्प्युटिंगमध्ये हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगमध्ये त्याला तो जॉब भेटलेला आहे, त्याचा तो प्रोजेक्ट असोसिएट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, याचा अर्थ त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे। तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग परत तोच येतो की तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असताना मोबाईलचा वापर केलेला असणार आहे, लॅपटॉपचा केलेला असणार आहे, इंटरनेटचा वापर केलेला असणार आहे, आणि ज्यावेळेस मग फिजिकली तुम्ही इथं आलात आणि 2023-24 इथं घेतला, मग त्यावेळेस तर बरंच मग सोशल मीडिया, रील्स, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट असा बराच उपयोग केलेला असणार आहे?
5: हो, नक्कीच, जसे दुसरे करतात तसं मी पण केलेलं आहे।
4: मग काय असा डिफरन्स होता की तू एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला जॉब भेटतो आणि बाकीचे त्याच्यातच वाहवत जातात, असं काय होतं?
5: त्याच्यात पण सर्वांनी टाइम, मी ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस रील्स वगैरे हे नॉर्मली आपण पाहतोच, पण त्याचं मी टाइम हे केलं, म्हणजे जास्त त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही। नॉर्मली आपलं जे फोकस आहे, जसे काही स्टडी जे ऍप्स आहेत ते ऍप्स वगैरे आपण वापरू शकतो, माझ्यापेक्षा PC पण होता, मी PC वरती स्टडी करत होतो, आपले कोडिंग असेल, बाकीचे तयारी असेल, आणि जे इंस्टा असेल फेसबुक असेल ते लिमिटेड वापरत होतो मी.
4: अच्छा, मग स्वतःच काय असं काही जास्त टाकणं किंवा
5: नाही स्वतः लाईक्स
4: मिळाले नाही असलं काही नाही,
5: तसं माझं काही उद्देश पण नाही. आणि तसं
4: फक्त मित्र किती त्याच्यामध्ये अडिक्ट होत चालले तेवढं बघायचं का?
5: हो नॉर्मली.
4: त्या मित्रांना कधी सांगितलं नाही का असं काही विषय होऊ शकतो म्हणून, का सांगण्याचा प्रयत्न केला होता त्याने ऐकलं नाही असा काही विषय झाला?
5: नाही तसं काही नाही. मित्र पण नॉर्मली मी जे हे केले होते माझे पण मित्र जेवढे
4: लिमिटेड होते,
5: लिमिटेड होते मित्र माझे.
4: अच्छा, आणि ते पण स्टडी मधलेच होते?
5: हो नॉर्मली स्टडी मधलेच होते.
4: अच्छा बर. तर शिवराज, आता असा एक प्रश्न येतो तो म्हणजे की तू सिडॅकचा तर डिप्लोमा केलेला होता, पुन्हा त्याच्यानंतर तू हे परीक्षा पण क्रॅक केली, आणि ज्यावेळेस तुला आता हे दोन दिवसापूर्वी
5: सी एक्झाम,
4: सी सी
5: ही एक्झाम जे सिडॅक संपल्यानंतर एक एक्झाम असते ती पण क्रॅक करावं लागते. दोन एक्झाम असतात.
4: काय असतं ते सी सी एक्झाम आणि त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा, म्हणजे जे आता सध्या इंजिनिअरिंगचे आहे ते विद्यार्थी त्याच्याकडे थोडस.
5: मी याला थोडं विस्ताराने सांगतो. नॉर्मली ज्यावेळेस सिडॅक आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जॉईन करायचा असतो त्यावेळेस सी कॅट एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते, आणि सी कॅट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रँक ते आपल्याला अलॉकेट होतं इन्स्टिट्यूट. मग माझं ते जे सिडॅक पुणे आहे जे सिडॅकचं हेडक्वार्टर आहे पूर्ण देशाचं, तिथंच माझा एचपीसी साठी नंबर लागला माझा. आणि माझी सिकॅट मध्ये 101 रँक होती माझी ऑल ओव्हर इंडिया. आणि ते पूर्ण 6 महिने एक ट्रेनिंग असते आपली, जे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असतात ट्रेनिंगचे. आणि पूर्ण 6 महिने आपण कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण आपण 6 महिने केलेल्या पूर्ण मॉड्यूलची एक एक्झाम असते ज्याला सीसीई म्हणतो आपण, ती एक्झाम पण आपल्याला क्रॅक करावं लागते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपण सिडॅकच्या जे प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो.
4: अच्छा अच्छा, म्हणजे हे एवढी सगळी प्रोसेस आहे, म्हणजे ते तुम्हाला सिडॅकचा म्हणजे डिप्लोमासाठीची जी एक पूर्व परीक्षा असते ती क्रॅक करायची, ती परीक्षा कशी असते ह्याच्यासाठी सुद्धा ती प्री काय म्हटलं तसं
5: प्री कॅट एक्झाम,
4: प्री कॅट एक्झाम ती पण करायची, ते डिप्लोमा पूर्ण करायचा, आणि त्या डिप्लोमामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल त्याच्यावर पुन्हा एक तुम्हाला मॉडेल तयार करायचं आणि त्याची पुन्हा एक परीक्षा क्रॅक करायची, एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या.
5: मग बेसिकली प्री कॅट एक्झाम ही काही मॅन्डेटरी नाही. प्री कॅट हे आपण ज्याला सिकॅट थोडं नॉलेज सिकॅटचा त्याला थोडं अवघड वाटत असेल त्यांनी प्री कॅट करू शकता, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं प्री कॅटची ट्रेनिंग. ते आपण ते फ्री मध्ये असते काही काही वेळेस पेड असते, ते डिपेंड करतं सिच्युएशन वरती. आणि ते काही मॅन्डेटरी नाही, फक्त सी कॅट एक्झाम आपल्याला ते मॅन्डेटरी आहे, ते दिल्यानंतरच आपण इन्स्टिट्यूट जॉईन करू शकतो रँक वाईज.
4: अच्छा, म्हणजे हे सगळं पण करावं लागतं?
5: हो करावंच लागतं, मॅन्डेटरी आहे.
4: अच्छा, आणि जर समजा ते जे तू शेवटची एक्झाम जे क्रॅक केली त्याच्यानंतर तुला हे जे मोहालीला जॉब भेटला त्याच्यापेक्षा अजून काही जर समजा त्या बेटर परफॉर्मन्स झाला असता तर तुला अजून दुसरीकडे कुठे जॉब किंवा असं हायर रँकचं मिळू शकलं असतं का?
5: हो मिळू शकलं असतं मला.
4: हा, म्हणजे आता जसं तुझी 101 रँक आली असं काहीतरी म्हणत होता, ती जर रँक समजा तुझी पहिली दुसरी तिसरी 10वी आली असती तर काय झालं असतं?
5: नाही तसं रँक जे आहे, कारण सिडॅक पुणे हे मेन इन्स्टिट्यूट आहे, सर्वांचं प्रेफरन्स सिडॅक पुणेच असतं, त्याच्यामुळे माझी 101 रँक आली मला तेच भेटलं. सपोज माझी रँक 1 जरी आली असती तरी मला तेच भेटलं असतं स्टडीसाठी, त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडणार.
4: बरं,
5: फक्त ज्यावेळेस आपण ते पूर्ण ट्रेनिंग केल्यानंतर जी सीसी एक्झाम असते त्याच्यात जेवढे अधिक मार्क स्कोर करू त्याच्यावरती कंपनी आपल्याला चॉईस देतात.
4: बर बर. मग आता 2 दिवसापूर्वी तुला जॉबची ऑफर आली आणि तुला फोन आला,
5: हो
4: मेल आला असेल, काय झालं? हो का,
5: मला सिडॅक जे कारण मी सिडॅक पुणे ते ट्रेनिंग घेतल्यामुळे मला सिडॅक पुणे यांचा फोन आला पहिल्यांदा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या नेक्स्ट त्यांचं जे प्रोसेस असतं प्लेसमेंटचं जे आय डी कार्ड जमा करणे वगैरे ते प्रोसेस असते. आणि त्यानंतर मला सिडॅक मोहालीचा पण फोन आला की आमचं कॉर्डिनेट झालेलं आहे सिडॅक पुणेसोबत आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, ऑफिशियल तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती ऑफर लेटर मिळून जाईल.
4: प्रँक नाही वाटलं का अगोदर?
5: नाही मला प्रँक नाही वाटलं, कारण ज्यावेळेस माझं 20 मेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवला की त्यांनी पण सांगितलं त्यांच्या साईडनं की तुझं होऊ शकतं म्हणजे तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला काही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही असे वगैरे सर्व म्हणजे नॉर्मल बेसिक त्यांनी शेवटी प्रश्न विचारले आणि म्हणजे त्यांनी सांगितले तुमचं होऊन जाईल असं नॉर्मली ते बोलले.
4: त्यामुळे तो प्रँक वाटला नाही?
5: वाटला नाही, आणि मला ती आशा होती की मला ते होऊन जाईल.
4: बरं, मग ज्यावेळेस तुला हा फोन आला आणि तुला लक्षात आलं की आता तुझं फायनली सिलेक्शन झालेलं आहे ते पण पंजाबमध्ये मोहालीमध्ये, एक म्हणजे वेगळी सिटी आहे, वेल प्लॅन्ड सिटी आहे, आणि धारूर ते धाराशिवचा प्रवास म्हणजे इथला 6 वर्षाचा प्रवास, धारूरचा 10 वर्षाचा प्रवास, आणि आता त्याच्यानंतर
5: 8 महिने
4: पुण्यातले 8 महिने आपण तो एक विषय धरूया ट्रेनिंगचा, तर त्याच्यानंतर आता थेट मोहालीला, मग हे कसा वाटतो ग्राफ पुढचा जाणार?
5: हो असं जर मी पाहिलं असं पाठीमागे 10-15 वर्ष तर खूप बदल वाटतो आपला.
4: अच्छा हो, म्हणजे मेंटली पण खूप बदलला,
5: मेंटली पण हो बदलत.
4: हा फोन झाल्यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन झालंय, पहिला फोन कोणाला केला किंवा कुठं होता आणि कोणाला सांगितलास?
5: पहिला फोन मी आई वडिलांना केला.
4: अच्छा.
5: कारण सर्व कारण माझे ते ज्यावेळेस शिक्षण पहिलीपासून होतं सर्व आई वडिलांमुळेच आहे, मी इथपर्यंत आई वडिलांमुळेच आहे, त्याच्यामुळे मी पहिला फोन आई वडिलांनाच केला.
4: आणि कुठं होता तू?
5: मी सिडॅक जे पुणे आहे तिथं मी पीजी मध्ये राहतोय, राहत होतो, आणि मी तिथं मला कॉल आल्यानंतर मी तिथूनच फोन केला मी त्यांना.
4: अच्छा अच्छा, तिथूनच फोन केला. अच्छा, मग काय म्हटले आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती असं सांगितल्यानंतर?
5: हो, त्यांना आनंद झाला आणि आनंदास्रू पण त्यांना आले.
4: अच्छा, मग कारण तू हे म्हटलं होतं की शेतकरी आहेत म्हटलं होतं,
5: शेतकरी आहेत,
4: तर त्यांचं असं काही तुला म्हणणं होतं की शिवराज तू एक काम कर, काहीतरी कर बाबा, पण आपली परिस्थिती अशी आहे किंवा तू शिक्षण करू नको, शेतीमध्ये लक्ष दे, असं असं काय नेमकं? घरातल्यांचा सपोर्ट काय होता नेमका तुला?
5: माझे वडील जे ते 10वीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्यांचं विचार होतं, जे आपले शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब असतील, त्यांच्या विचारावर चालणार आहे ते, आणि त्यांना माहित होते शिक्षणामुळेच आता आपण पुढे जाऊ शकतो, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यामुळं त्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणावर माझे लक्ष दिलं त्यांनी. जसं शाळेत असताना ते महिन्याला येऊन जायचे पॅरेंट मिटिंगला, त्याच्यामुळे ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलं.
4: असं कधी फोर्स नाही केला की तू आता आपली येऊन शेती कर? दारू
5: नाही, फोर्स नाही केला कधीच.
4: अच्छा अच्छा. आणि ज्यावेळेस तुला हा जॉब भेटला सगळा झाला, मग तुझ्या जे तुझे 50-60 मित्रांचा जो तुमचा सीएससीचा ग्रुप होता तो असेल, बाकीचा मित्रांचा ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये पण टाकला असेल ना, झाले सिलेक्शन?
5: हो, ज्यावेळेस माझा एक मित्र आहे अमरजित आहे तो, तो मित्र ज्यावेळेस प्लेसमेंट सुरू झालं त्यावेळेस तो पहिल्यांदा सिडॅक पुणे तिथंच तो लागला ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून. आणि तो पण त्याला पण वाटत होते की आता माझा मित्र आहे त्याचं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे कुठं, आणि तो पण मला प्लेसमेंटच्या टायमाला गाईड वगैरे करत होता तो, आणि मी मित्र म्हणून मी पहिला फोन त्याला केला की माझं पण सिलेक्शन झालं आणि आमचं एक ग्रुप आहे सिडॅकच्या आमच्या यांचा, त्या ग्रुपमध्ये मी टाकलं.
4: नाही, त्या ग्रुपमध्ये झालं, मी कॉलेजच्या ग्रुपमध्ये विचारतो.
5: कॉलेजच्या ग्रुपमध्ये नॉर्मली ते इतकं हे झालं, ते सिडॅकचा माझा रिझल्ट आल्यानंतर, ते सिलेक्शन झाल्यानंतर सिडॅकमध्ये मला बोलवलं त्यांनी, तिथं फोटो वगैरे ते नॉर्मली तिथली प्रोसेस वगैरे केली त्यांनी, आणि नॉर्मली ते केल्यानंतरच मी माझ्या मूळ गावी इथं आलो मी, त्याच्यामुळे इतकं माझं खूप धावपळ झाली त्याच्यामुळे.
4: पण ते बाकीच्या मित्रांना अजून माहिती
5: झालं,
4: त्या मित्रांना माहित झाल्यानंतर काय म्हणणार आहेत मग ते शिवराजला?
5: माहिती झाल्यानंतर ते त्यांना तर आनंद होणार आहे.
4: आनंद होणार आहे. अच्छा, पण आपण नाही करू शकलो असं पण त्यांना रिग्रेट फील होईल?
5: नाही, नाही करू शकलो असं नाही, करू तर सर्वजण शकतात.

0: ते प्रोजेक्ट मध्ये मी काम करणार आहे आणि हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे 3-4 वर्ष किंवा ते लेंदी पण असतात काही काही प्रोजेक्ट, त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्ट मध्ये मी कंट्रीब्युट करणार आहे माझं.
1: नाही, ह्याच्यामध्येच काही असतं का की आता जसं हे तुमचं सीडीएक मधला प्रोजेक्ट असोसिएट आहे, मग समजा ह्याचा तुमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा जॉब संपला का तिथून पुढे अजून तुम्हाला काही प्रमोशन वगैरे असं काही असतं काय?
0: नॉर्मली माझं जे एचपीसी मध्ये आहे ते संपल्यानंतर ते मला दुसऱ्या माझ्या प्रोजेक्ट मध्ये पण टाकतात. कारण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी सायबर सिक्युरिटी मध्ये पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट केला होता आणि त्यांना तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सीडीएक वाल्यांना तो आवडला, त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पण तुमचे एचपीसी असेल तुमच्या इंटरेस्टनुसार आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरिटी मध्ये पण टाकू, जे गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशन मध्ये असतं दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत.
1: अच्छा, पण तुला सध्या जे सीडीएक मध्ये जे आता मोहालीला जॉब भेटला त्याला तुला एन्जॉय करायचं आता?
0: हो नक्कीच.
1: अच्छा, आणि ते किती वर्ष असणार तिथला तो प्रोजेक्ट?
0: तो प्रोजेक्ट तो सांगू शकत नाही,
1: सांगू शकत नाही आपण,
0: काही कॉन्फिडेन्शियल असतात.
1: अच्छा अच्छा, म्हणजे पण तू आता मोहालीला जाणार आणि तिथं सगळ्या पद्धतीनं तू तिथलं ओव्हर करणार तू? अच्छा, तर शिवराज खरं तर या सर्व गोष्टीसाठी परत एकदा मी तुझं अभिनंदन करतो आणि म्हणजे तू जे स्वप्न पाहिलं होतं ते तुला लगेच अचीव करता आलं, तुला ज्या स्ट्रगल करावं नाही लागलं, नाही तर 2024 नंतर पुन्हा मग 2-4-5 वर्ष स्ट्रगल करा, बरेचसे मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतात, मग कधी कधी काय काय होतं, मग तुला यू आर लकी आणि तू तसा हार्डवर्क केलेलं होतं त्याच्यामुळे तुला तो जॉब पण भेटला, त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण त्या बाबतीत प्राऊड फील होत आहे. पण जाता जाता परत एक असा विषय आहे की असं कधी समजा अप अँड डाऊन आलं, कोरोनातले 2 वर्ष असे निघून जात होते किंवा कॉलेजमधले असं, तर काय असं होतं की तुला मोटिवेट करत होतं?
0: मोटिवेट हेच आहे की आपण आपले आई वडील स्वप्न पाहतात तर तेच आपण स्वप्न सत्यात उतरवायचं हे आपल्या हातात आहे, त्याच्यामुळे ते आपल्या आई वडिलांकडे त्यांच्या स्वप्नाकडे आपण पाहूनच पुढे जायला पाहिजे.
1: अच्छा, तर तेच तुला फक्त एक मोटिवेट करायचं,
0: एक मोटिवेट आणि हो तेच
1: तेवढंच एक विषय होता. आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं?
0: हो, गाणे वगैरे.
1: काय कुठले गाणे ऐकायचं?
0: गाणे वगैरे जसे अरिजित सिंगचे आहेत.
1: अच्छा हां, मग आता कुठलं गाणं आठवत आहे?
0: जसे ते छिछोरे मधलं गाणं आहे, दिल मेरा ना
1: कभी तो खैरियत पूछो.
0: हां, कभी तो खैरियत पूछो.
1: अच्छा
0: हो, ते
1: कोण आहे
0: ते गाणं?
1: खैरियत पूछणार कोण
0: म्हणजे?
1: नाही असं कोण खैरियत पूछणारी मैत्रीण?
0: नाही नाही, मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स तर आहेत पण असे कोण नाही,
1: असे कोण नाही. पण तुला ते गाणं आवडतं?
0: हो, गाणं आवडतं.
1: अच्छा ठीक आहे, तर आपण ते गाणं पण प्ले करूयात आणि तुला खरं तर आम्ही तुझं परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन करतो, तुझ्या आवडीचं गाणं पण लावतो आणि तू पुढे पुढे जात राहू, हे जे काय गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तू आणखीन जास्त पुढे जात राहू आणि तुझ्या ज्या अचीवमेंट आहेत त्या अचीवमेंट करत राहू आणि जशा जशा तुझ्या अचीवमेंट पूर्ण होत राहतील तसं तसं तू रेडिओ तेरणाला व्हिजिट कर आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर कर, अशा पद्धतीने मी तुला शुभेच्छा देतो आणि तू या ठिकाणी आज आला, वेळ काढला, त्याबद्दल मी तुझे आभार पण व्यक्त करतो.
0: धन्यवाद सर.
1: आणि मित्रांनो, हे होते शिवराज तुकाराम वाघमारे, जे मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचे. 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला आहे, सीडीएकमध्ये डिप्लोमा केला एचपीसी एपी या पद्धतीनं आणि आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी मोहाली पंजाब इथे सीडीएक कंपनीमध्ये त्याला प्रोजेक्ट असोसिएट हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग या क्षेत्रामध्ये तो प्रोजेक्ट असोसिएट झालेला आहे, त्याचा एक ड्रीम कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेले आहेत. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705000. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय। जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे। गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत, तुम्ही बसवून घ्या। भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते। 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय।
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
4: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
4: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारताची जुनी परंपरा असलेली जी शेती आपण करत आहोत, त्याच्यामध्ये फुलशेती याचा समावेश आपल्याला करावा लागेल। तर फुलशेती कशी आहे, फुलशेतीच्या संदर्भातल्या सर्व बाबी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। मंडळी, फुलशेती करणे ही भारताची खूप जुनी परंपरा असली तरी सामाजिक सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीनं एक शास्त्र म्हणून फुलशेती अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावत आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात लहान लहान क्षेत्रावर खूप प्राचीन काळापासून फुलशेती केली जाते। तरीसुद्धा व्यापारी तत्वावरील आधुनिक फुलशेती ही अलीकडची संकल्पना आहे। पूर्वीपासून उघड्यावर फुलशेती केली जात असल्यानं त्यांना जैविक आणि अजैविक घटकांशी सामना करावा लागत असे। त्यामुळे या पिकापासून भरपूर दर्जेदार उत्पादन हे मिळण्याची शाश्वती नसायची। आताच्या जागतिकीकरणाच्या युगात मात्र निर्यातक्षम फुलोत्पादनास महत्त्व प्राप्त झालेले आहे। त्यामुळे मागणी तसा पुरवठा या संकल्पनेनुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात उच्च प्रतीचे दर्जेदार फुलोत्पादन घेणे हे गरजेचे झालेले आहे। जगात सध्या फुलांचा व्यापार तेजीत आहे, त्यामध्ये 6-20% प्रतिवर्षी वाढ होत आहे। परंतु फुलांच्या जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा अतिशय कमी आहे, म्हणजे 0.07% इतका आहे। गेल्या काही वर्षातील फुलशेतीविषयी केंद्र शासनाची धोरणे लक्षात घेऊन मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांच्या आसपास अत्याधुनिक फुलोत्पादनासाठी उभारलेल्या उच्च तंत्रज्ञान हरितगृहांची उभारणी आता वाढल्याची दिसून येते आहे। तामिळनाडू हे भारतातील फुलोत्पादन करण्यामध्ये अग्रेसर असलेले राज्य असून त्याखालोखाल कर्नाटक राज्याचा समावेश होतो। या दोन्ही राज्यांमध्ये भारतात फुलशेतीखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या तसेच कर्नाटकमध्ये बंगळूर शहरात भारतातील पहिले फुलांचे संगणकीकृत लिलाव विक्री केंद्र हे कर्नाटक ॲग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने सुरू केले आहे। मंडळी, जगातील बहुतांश देशातील फुलशेती ही खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय आहे। फुलपिके आणि शोभिवंत झाडे ही देशी आणि परदेशी व्यापारासाठी लागवड करण्यास उपयुक्त असून त्यापासून प्रति एकर मिळणारे उत्पादन हे तुलनात्मकदृष्ट्या शेतातील इतर नगदी पिके, भाजीपाला या पिकांपेक्षा जास्त आहे। शेती उत्पादन हे बाजारात किलो अथवा क्विंटलमध्ये विकले जाते, परंतु फुलांच्या दांड्यांची विक्री ही नगावर केली जात असते, त्यामुळे फुलदांड्यापासून मिळणारे उत्पादन हे सर्वसाधारणपणे अधिक असतं। साधारणतः ग्लॅडिओस, गुलाब, जर्वेरा, कार्नेशन, ऑर्किडस, ॲथुरियम इत्यादी फुलांपैकी बाजारात फुलदांडे विकले जातात। तुलनात्मकदृष्ट्या फुलपिके ही हंगामी असून लागवडीपासून त्यांना फुलावर येण्यासाठी कमी काळ लागतो, म्हणजे उत्पादकता अवस्थाही लवकर सुरू होत असते। सध्याच्या आधुनिक युगात फुलशेती करणे म्हणजे बाजारात चढ्या दराने विक्री होणाऱ्या लांब दांड्याच्या फुलपिकांची शेती करणे असे मानले जाऊ लागले आहे। उच्च प्रतीची लांब दांड्याची फुले प्रामुख्याने घराच्या आतील भाग सुशोभित करण्यासाठी, सभा, संमेलन, समारंभासाठी लागणारे स्टेज डेकोरेशन करण्यासाठी, तसेच फुलांचे गुच्छ, पाकळ्या, तुरे हे इतर कामासाठी लागत असतात। भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीत सण आणि समारंभामध्ये जाई, जुई, मोगरा, आबोली, झेंडू, ॲस्टर, शेवंती, गॅलर्डिया इत्यादी फुलांच्या सुट्या भागांची मोठी मागणी असते आणि असे सण, समारंभ आणि उत्सव भारतात हे वर्षभर चालू असतात। फुलांचा वाढता उपयोग व्यक्तिजीवनात करण्याला सध्या भारतात वेगळेच महत्त्व आहे। अगदी माणसाच्या जीवनशैलीला फुलांचा उपयोग जोडलेला आहे असे म्हणणं वावगं ठरणार नाही। याशिवाय कित्येक लोक फुलशेती, लँडस्केप, हरितगृहातील फुलशेती या महत्त्वपूर्ण विषयाचे सल्लागार म्हणून काम देखील करत आहेत। तर काही लोक या विषयाच्या अद्ययावत ज्ञानाचे धडे घेऊन इतरांना प्रशिक्षण देण्याचा देखील प्रयत्न सध्या करत आहेत। फुलशेतीतील काही यशस्वी उद्योजक या व्यवसायात इतर सुशिक्षित लोकांना नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध सध्या करून देत आहेत. याशिवाय फुलशेतीमध्ये संशोधन आणि फुलपिकांचे उत्पादन या व्यवसायामध्येही मोठी संधी आहे. मोठ्या शहरांमध्ये सुंदर शहराचे नियोजन, त्याचा आराखडा तयार करणे, आखणी करणे आणि स्मार्ट सिटीची उभारणी करणे या हल्लीच्या वाढत्या शहरीकरणामध्ये अतिशय उच्च प्रतीचा आणि फायदेशीर व्यवसाय झाला आहे. जगामध्ये जवळपास 146 देश फुलांचे उत्पादन आणि विक्री या व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत. अशा या व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्व असलेल्या फुलशेतीला सध्या सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्मार्ट सिटीची संकल्पना आणि सध्या केंद्र शासनाने भारतातील 46 शहरांची सुंदर शहरामध्ये परिवर्तन करण्याची तसेच अनेक स्मार्ट सिटी उभा करण्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या अंतर्गत करोडो रुपयांचे उत्पादन देणारा बांधकाम उद्योग नावरूपाला येत असला तरीही यामध्ये फुलशेती, शोभिवंत झाडे याचबरोबर अनेक प्रकारची उद्यानं तयार करण्याचं काम देखील सुरू होत आहे. त्यामुळेच त्याच्या सौंदर्यदेखील भर पडणार आहे. शहराच्या सौंदर्याबरोबर घराचे आंतरबाह्य सौंदर्य देखील वाढायला हवं. घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी शोभिवंत पानाफुलांच्या कुंडीतील झाडांची आणि फुलांची कल्पकतेने सौंदर्यपूर्ण मांडणी करून घराच्या आतील शोभा वाढवण्यासाठी देखील आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. तर अशा प्रकारे घर, व्हरांडा, खिडक्या, गच्ची असेल, त्याचबरोबर घराभोवतालचा मोकळा परिसर असेल, या ठिकाणी आता मोठे प्रयत्न केले जात आहेत. मंडळी, जागतिकीकरण झाल्यानंतर कृषी क्षेत्रात फुलशेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय ठरला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला मार्ग उदयास आला आहे. कमीत कमी क्षेत्रावर अधिकाधिक उत्पादन मिळण्याचं साधन म्हणून अल्पभूधारक असलेला शेतकरी याच्याकडे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणामुळे विविध बाजारपेठा फुलांसाठी खुल्या झाल्या आहेत आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये फुलांची विक्री करण्याची संधी आहे. असे करून त्यातून बरीच परकीय गंगाजळी आपल्या देशात येऊ शकते. शेतकऱ्यांबरोबरच देशाचीही प्रगती होण्यास यामुळे मदत होणार आहे. जगभरात फुलशेतीचा विकास 10% दराने होत आहे आणि 50 जास्त देश मोठ्या प्रमाणावर फुलांचे उत्पादन आणि व्यवसाय करत आहेत. फुलांच्या उत्पादन मूल्यानुसार अमेरिका, जपान, इटली, जर्मनी आणि कॅनडा हे देश अग्रेसर आहेत. तर चीन आणि भारतामध्ये फुलांखालील लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. जगात जास्तीत जास्त फुलांचा वापर करणाऱ्या देशांमध्ये युरोप, अमेरिका आणि जपानचा समावेश होतो. परंतु बरेच आफ्रिकन देश आता या क्षेत्रामध्ये आगेकूच करत आहेत. उत्पादन करण्यासाठी एक नवा मार्ग उपलब्ध होत आहे. 2013 साली जगामध्ये फुलांच्या निर्यातीचे मूल्य 20 अमेरिकन डॉलर इतके होते. यामध्ये फुलदांड्या, पाने, कुंड्यातील शोभेच्या वनस्पती, फुलांचे कंद याचा देखील समावेश होतो. मंडळी, उत्तम दर्जांच्या फुलांची निर्मिती करणे आणि त्याच्यापासून अधिकचा भाव मिळवणे हा शेतकऱ्यांचा फुलशेती करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. परंतु उत्तम प्रकारे फुलांचे उत्पादन करणे हे त्याच्याच हातात असते. फुलांच्या गुणवत्तेवर फुलांची बाजारातील किंमत ठरत असते. फुलांच्या दर्जानुसार ग्राहकाला आनंद आणि समाधान प्राप्त होत असते. मंडळी, फुलोत्पादन आणि मार्केटिंगचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस अनेक बाबींचा अभ्यास करणं हे शेतकरी बांधवांना खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तावान फुलांचे उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त उत्पादनच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली जी मानांकनं आहेत त्याची सुद्धा काटेकोरपणे अवलंब करणं गरजेचं असतं. उत्तम दर्जाच्या पिकवलेल्या फुलांना योग्य तो भाव मिळवण्यासाठी फुलांची योग्य पद्धतीनं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. फुलोत्पादन करण्यासाठी जितक्या पुष्पदांड्याची काढणी केल्यानंतर लगेच त्यांना पाण्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. स्वच्छ पाणी, अवजारे, फुले ठेवण्याची बकेट, भांडे इत्यादी साहित्यांची वेळोवेळी स्वच्छता करणं खूप गरजेचं असतं. काढणी झाल्यानंतर ही फुले वर्गीकरणासाठी वर्गीकरण विभागात ठेवण्यात येतात. मार्केटमध्ये पाठवण्या अगोदर फुलांच्या प्रतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. फुलांच्या वर्गीकरणासाठी जगामध्ये वेगवेगळी मानांकने अस्तित्वात आहेत. ती प्रत्येक देशानुसार वेगळी असू शकतात. गरजेनुसार वर्गीकरण केल्यानंतर फुलांची पॅकिंग केले जाते. पॅकिंग करण्यासाठी विविध प्रकारचे बॉक्स उपलब्ध असतात. यामध्ये कोरुगेटेड फायबर बॉक्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. विविध आकाराचे आणि लांबी रुंदीचे बॉक्सेस सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यानुसार फुलांच्या प्रकारानुसार त्याची योग्य निवड केली जाते. ही पूर्ण प्रक्रिया वातानुकूलित क्षेत्रात करणं हे शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचं ठरू शकतं. मंडळी, 100% निर्यातक्षम फुलोत्पादन करणाऱ्या संस्थांना सरकारकडून सुद्धा 50% अनुदान हरितगृहातील पुष्प उत्पादनासाठी दिलं जात आहे. शिवाय अशा उत्पादनातून निघणाऱ्या मालाला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असेल तर 50% माल स्थानिक बाजारामध्ये विकण्याची सवलत या संस्थांसाठी आहे. निर्यातक्षम फुलोत्पादनाचा उद्योग भारतात वाढावा म्हणून भारत सरकारने उद्योग उभारण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील 10% कर सवलत दिली आहे. तसेच आयात निर्यातीवरील या उद्योगाशी निगडीत असलेले नियमही शिथिल केले आहेत. यामुळे भारतात हरितगृहातील फुलशेती हा उद्योग सध्या नावारूपाला येऊ शकतो. याची कारणेही तशीच आहेत. एक म्हणजे भारताच्या जवळ सिंगापूर सारखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. भारताचे हवामान या उद्योगाला अत्यंत पोषक आहे कारण भारताच्या वातावरणात भरपूर सूर्यप्रकाश असून येथील हिवाळा, कृत्रिम प्रकाश, तापमान याची भारतातील हरितगृहांना गरज पडत नाही. तो त्यांना योग्य प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षभर उपलब्ध होत असतो. त्यामुळे साहजिकच फुलोत्पादनाच्या निर्यातीमुळे देशाला 20-25% जास्त परकीय चलन इतर शेती उत्पादनाच्या तुलनेत मिळते. तसेच प्रति हेक्टर उत्पादन ही इतर पिकांच्या तुलनेत फुलशेतीपासून आपणास मिळू शकते. फुलांच्या निर्यातीत असलेला वाव फायदे लक्षात घेऊन अपेडा या संस्थेने भारतातील नोएडा, बेंगलोर, मुंबई या ठिकाणी फुलांचे लिलाव केंद्र स्थापन केले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक केंद्र पुणे या ठिकाणीही स्थापन होत आहे. याशिवाय भारतातील पुष्प उद्योजकांना फुले निर्यातीस प्रोत्साहित करण्यासाठी अल्समेर नेदरलँड येथे फुलांचे बाजार केंद्र उपलब्ध आहे. मानवी जीवनातील फुलांचे महत्त्व, फुलोत्पादनात असलेला वाव लक्षात घेऊन भारत सरकारनेही देशातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून या फुलपिकावर संशोधन करून त्याचा विकास करण्यासाठी अनेक प्रादेशिक विभाग पाडले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे फुलशेतीस मिळत असलेले महत्त्व विचारात घेऊन शेतकरी बंधूंनी उच्च तंत्रावर आधारित फुलशेती करून जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा प्रयत्न करणं हे आता अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. तर मंडळी, आपण भेटणारच आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: सातव्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये जे रहस्यपट किंवा थरारपट आले त्यामध्ये अनेक दिग्दर्शकांची नावे घेतली जातात। यामध्ये अग्रगण्य नाव म्हणजे अब्बास मस्तान यांचं। अब्बास आणि मस्तान यांनी खिलाडी, बाजीगर यासारखे सुपरहिट चित्रपट दिले जे प्रचंड लोकप्रिय ठरले। यानंतर अब्बास मस्तान यांनी रोमॅन्टिक थ्रिलर चित्रपट बनवला, तो होता 2002 साली प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट हमराज। आणि आज आपण हमराज या चित्रपटातील सुपरहिट गीत ऐकणार आहोत।

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हमराज या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. हमराज या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता आपण थोडक्यात बघणार आहोत. राज, करण आणि प्रिया या तीन पात्रांभोवती हमराजची कथा फिरत राहते. करण आणि प्रिया हे प्रेमी जोडपं संगीत ग्रुपच्या माध्यमातून काम करत असतात. अशात एका शो मध्ये राज प्रियाला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो. मात्र पैशासाठी राज आणि प्रिया यांच्यामध्ये हे सर्व करण घडवून आणतो. करण राजला ब्लॅकमेलही करत असतो. शेवटी प्रियाला तिची चूक कळते आणि ती राजच्या प्रेमात पडते आणि सगळ्यात शेवटी करण मारला जातो. अशी काहीशी कथा

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हमराज या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. हमराज या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले बॉबी देओल, अक्षय खन्ना आणि अमीषा पटेल, याचबरोबर जॉनी लिव्हर, दिनेश हिंगू आणि सुधीर मिश्रा यांच्याही भूमिका या चित्रपटामध्ये होत्या. या चित्रपटात अभिनयामध्ये बाजी मारली ती अक्षय खन्ना याने. अक्षयची भूमिका आणि त्याने साकारलेला खलनायक सर्वांनाच आवडला आणि सर्वच फिल्मी अवॉर्ड्समध्ये त्यावेळेस अक्षय कुमारच्या भूमिकेची चर्चा झाली आणि नॉमिनेशन देखील अक्षय खन्नाला मिळालं. याचबरोबर बॉबी देओल आणि जॉनी लिव्हर यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या. एकूणच या चित्रपटाचं दिग्दर्शन असेल, संवाद असेल, पटकथा असेल, या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे घेऊन गेला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय हमराज या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात हमराज या 2002 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. हमराज या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमी यांनी, तर गीत होती सुधाकर शर्मा यांची. सर्वच गीत त्यावेळी खूप लोकप्रिय ठरली. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक, सोनू निगम, शान आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. तेव्हा आज आपण आनंद घेतोय हमराज या चित्रपटातील सुपर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। बिग स्टार शो मधून आपण अशा दिग्गज व्यक्तींना भेटतो आणि त्यांचा जीवन प्रवास या दरम्यान आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतो, आणि असेच आपले बिग स्टार आजचे देखील खास आहेत। मंडळी, संगीत आणि संगीताची जादू आपण कधी ना कधी अनुभवतोच, आणि हे संगीत आपल्यात उतरत असताना त्याची चाल जशी महत्त्वाची तशीच त्याची गायकीही। उत्तम संगीत असो किंवा चाल असो, त्याला जर जादुई सूर मिळाले तर ते रसायन अजब होऊन हृदयात उतरतं। यात काही गाणी आपण बघूयात, यामध्ये जीव रंगला, अधीरमन झाले, आताच वया का, मोरे पिया, जादू है नशा है, अगर तुम मिल जाओ, ही गाणी ऐकली की मन प्रसन्न होतं आणि संगीताच्या अवीट रसात नाहून जातं। आणि अशीच मधुर रसाची गाणी देणारी एक गोड गळ्याची मनमुराद गायिका म्हणजे श्रेया घोषाल। त्यामुळं आता तुम्हाला समजलंच असेल की आजची आपली बिग स्टार आहे श्रेया घोषाल। आजच्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात श्रेया घोषाल हिचा संगीतमय प्रवास।

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात बिग स्टार शो आर जे प्रगती सोबत, आणि आजची आपली बिग स्टार आहे जास्त स्पेशल, जी की श्रेया घोषाल. श्रेया घोषाल यांच्या आवाजात जादुई लीला आहे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. गाण्यांच्या जाणकारांनाच नाही तर सर्वसामान्य ऐकणाऱ्याला देखील ती मोहून टाकते. श्रेयानी मराठी, कन्नड, तमिळ आणि बंगाली भाषेतही अप्रतिम गाणी गायली आहेत. तिच्या करिअरची सुरुवात सारेगमपची विजेता झाल्यानंतर तिच्या करिअरला सुरुवात झाली. श्रेयानी 2002 संजय लीला भन्साळी यांच्यासोबत देवदासमधून फिल्मी करिअरला सुरुवात केली.

आपण ऐकत आहात बिग स्टार शो आर जे प्रगती सोबत, आणि आजची आपली बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहे. स्वर सम्राज्ञी श्रेया घोषाल. देवदास पासून श्रेयाने आतापर्यंत 200 गाणी गायली आहेत. देवदास मध्ये पहिल्याच संगीतात तिला 5 गाणी मिळाली आणि केवळ 16 वर्षाच्या वयात तिनं गायलेली ही गाणी जगभरात रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. अलका याज्ञिक, सुनीती चौहान, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या समवेत ती बॉलिवूडमधील आघाडीची पार्श्वगायिका बनली. यानंतर तिनं अनु मलिक, हिमेश रेशमिया, MM करीम यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वच आघाडींच्या संगीतकारांसोबत काम केलं.

आपण एकदा आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आर जे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शोचा आर जे प्रगतीसोबत, आणि हा आनंद तुम्ही घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून. आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आणि आजची आपली बिग स्टार आहे श्रेया घोषाल. श्रेयाची वाटचाल अशीच सुरू असताना MM करीम यांच्या संगीत दिग्दर्शनात दोन अभूतपूर्व गीतं श्रेयाच्या वाटेला आली. यामध्ये जादू है नशा है चलो तुमको लेकर चले या गाण्यांनी तिला एक वेगळीच उंची प्रदान केली. केवळ प्रणय गीतच नाही तर वेगळ्या धाटणीची गीतंही आपण गाऊ शकतो हे श्रेयानं सिद्ध केलं. यामध्ये जादू हे साठी श्रेयाला फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं.

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजची आपली बिग स्टार आहे अतिशय लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल. श्रेयाने 2005 ते 2007 या काळामध्ये एक प्रस्थापित गायिका म्हणून ती समोर आली. पहेली या चित्रपटातील धीरे चलना या सोनू बरोबरच्या गायलेल्या गीतालाही राष्ट्रीय पुरस्कार प्रदान तिला करण्यात आला. डेली न्यूज यांनी दावा केल्याप्रमाणे हे गीत शास्त्रीय आणि लोकप्रिय शैलीत उत्तम संतुलन साधते. यानंतर परिणीता मधील पियू बोले आणि जहर मधील अगर तुम मिल जाओ यासाठी फिल्म फेअरने नामांकन देखील तिला मिळालं. याच वर्षी मणिरत्नम यांच्या गुरुसाठी बरसो रे मेघा हे पावसाचं गीत या गीताचे संगीतकार होते ए आर रहमान. आणि जब वी मेट या चित्रपटातील हे गीत तर कोणी विसरू शकतच नाही, जे की सर्वात फेवरेट गीत माझं देखील आहे. ये इश्क हाय या गीतासाठी देखील तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायनाचा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि आजची आपली बिग स्टार जास्त स्पेशल आहे म्हणता येईल, कारण की ती आहे श्रेया घोषाल. आणि मला माहिती आहे की आजच्या बिग स्टार शो मध्ये जास्तीत जास्त गाणी खरं तर घेता येणार नाहीत, जेवढी टॉप रेटेड गाणी आहेत तेवढी आपण बिग स्टार शो मधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि एका एपिसोडमध्ये श्रेयाची सगळी गाणी ही बसणार नाहीत. जर कुठलं गाणं तुमच्या आवडीचं राहिलं असेल तर नाराज अजिबात होऊ नका, तुम्हीच टॉप रेटेड दिलेली गाणी आज आपण आपल्या बिग स्टार शो मधून ऐकणार आहोत आणि श्रेयाचा प्रवास देखील जाणून घेणार आहोत. आणि मंडळी, श्रेयाच्या आवाजाची जादू आता बॉलिवूडवरही राज्य करत होती. यातच विशाल शेखरसोबत तिनं मैं अगर कहूँ आणि धूम ताना धूम ही गाणी ओम शांती ओम या चित्रपटासाठी गायली. काही समीक्षकांनीही तिची तुलना एस जानकी यांच्यासोबत केली होती. यानंतर श्रेयानी इलाई राजा यांच्यासोबतही चीनी कम या चित्रपटासाठी अप्रतिम अशी गायकी केली.

वेलकम बॅक आरजे प्रगती सोबत. तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेना 90.4 FM वरती. आणि आजची आपली बिग स्टार आहे स्वर समराधनी श्रेया घोषाल. मित्रांनो, 2008 ते 2014 या काळातही बॉलिवूडमध्ये तिच्याच आवाजाचा जलवा राहिला. सिंग इज किंग साठी तेरी ओर हे गीत गायलं आणि तिला 4th फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर श्रेयाने किडनॅप, कर्ज, गजनी, एक विवाह, दोस्ताना, युवराज या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं. यातच सचिन जिगर यांची रचना असलेला शोर इन द सिटी या चित्रपटातील साईबो हे लोकप्रिय गीत तिनं गायलं. याच गाण्यांनी अनेकांना मंत्रमुग्ध आणि प्रभावित देखील केलं.

आणि यानंतर बॉडीगार्ड मधील अजरामर गाणं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते म्हणजे तेरी मेरी हे युगुल गीत तिनं गायलं. यानंतर श्रेयाच्या द डर्टी पिक्चर मधील गाणं कोणी विसरू शकेल का? या गाण्यानं सगळ्यांनाच वेड लावलं होतं. ते गाणं होतं ते म्हणजे उलाला. आणि या गाण्यांनी आपल्याला सगळ्याच प्रेक्षकांना म्हणता येईल की वेड लावलं होतं. तर ऐकूयात आता तेच सुंदर असं गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि आज तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजची आपली बिग स्टार खूप जास्त स्पेशल, ती म्हणजे स्वरसम्राज्ञी श्रेया घोषाल. मित्रांनो, मराठी संगीतकार अजय अतुल यांच्यासोबतही श्रेयाची गाणी मराठी असो वा हिंदी प्रचंड लोकप्रिय ठरली. यामध्ये प्रामुख्यानं हरिहरण यांच्यासोबत गायलेलं जीवरंगला, अधिरमण झाले, आताच बया आणि चिकनी चमेली ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. याचबरोबर तेरा इश्क बडा तीखा, यानंतर ए आर रहमान सोबत जब तक है जान मधील सांस या गाण्यांचा प्रामुख्यानं उल्लेख करावाच लागेल. आणि ब्रदर्स या चित्रपटातील गाए जा या गाण्यालाही समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे श्रेया घोषाल. यानंतर पुन्हा श्रेयाचा जलवा पाहायला मिळाला तो संजय लीला भंसाळी यांच्या बाजीराव मस्तानीच्या निमित्तानं. या चित्रपटात तिनं गायलेली यामध्ये मोहे रंग तो लाल, दिवानी मस्तानी आणि पिंगा या गाण्यांचा समावेश करावाच लागेल. जीत गांगुली यांच्या सनम रे या गाण्याचा प्रामुख्याने समावेश करावाच लागेल.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगतीसोबत. आणि आजची आपली बिग स्टार आहे ती जास्त खूप जास्त स्पेशल आणि लोकप्रिय गायिका आहे, ती म्हणजे श्रेया घोषाल. 2021 मध्ये तिची सुरुवात सामनाच्या चल वही चले या गाण्याने झाली. नंतर मिमीच्या परम सुंदरी या गाण्यांनी तिला एक नवीन उंची दिली. यानंतर चकाचक आणि जालिमा कोका कोला हे गीत तिने गायलं. गंगूबाई काठेवाडीमधील जब सैया आणि या गीतासाठी देखील तिला खूप जास्त प्रशंसा देखील मिळाली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे श्रेया घोषाल. श्रेयाची 2023 ची सुरुवात ए आर रेहमान यांच्या वैष्णव जनने झाली. यानंतर महाराष्ट्र शाहीदसाठी बहरला हा मधुवास हे गीतही प्रचंड लोकप्रिय ठरलं. या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. यानंतर आदिपुरुषसाठी तू शीतल, रॉकी और राणी की प्रेम कहानी यासाठी तुम क्या मिले आणि वे कमलिया ही गीतं तिने रेकॉर्ड केली. यानंतर 12th फेलसाठी बोलो ना, ॲनिमलसाठी कश्मीर

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगतीसोबत आणि आजची आपली बिग स्टार आहे लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल. आजच्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतलेला आहे श्रेयाचा जीवन प्रवास. मित्रांनो, श्रेया घोषाल त्यांच्या आवाजातील अविटता ही कधीच न संपणारी आहे. श्रेया एखादं गीत घेते आणि मग ते गीत सर्वांचंच होऊन जातं. सर्वांच्या हृदयात ती गीत घेऊन जाते आणि आनंदाचं एक पान निर्माण करते. मेट्रो टाइम्सने तिला गोड आणि स्मोकी सोप्रानो म्हटलं आहे. रेकॉर्डिंग अकादमीने तिच्या आवाजाचं वर्णन हनीड सोप्राने असं केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानुसार श्रेया शास्त्रीय ते व्यावसायिक संगीतापर्यंत वेगवेगळ्या शैलीतील गाणी गाऊन तिनं तिचं एक वेगळं वर्चस्व निर्माण केलं. श्रेया मानते की शास्त्रीय संगीत हाच संगीताचा आत्मा आहे. परंतु श्रेयाने आपल्या अद्भुत अशा गायकीने सर्वांनाच मोहिनी घातली. एखाद्या पुरस्कारासाठी कलाकारांची हयात जाते, परंतु श्रेयावर तर पुरस्कारांचा पाऊसच पडला. आजच्या काळात खऱ्या अर्थानं गान कोकिळा किंवा लोक गायिका म्हणून श्रेया सर्वार्थानं श्रेष्ठ आहे असंच तिला आपण म्हणावं लागेल. म्हणूनच ती आहे रेडिओ तेरणाची बिग बिग बिग स्टार.

0: डोंगरी की एक बरसाती में रहने वाला।
1: मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये। पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, त्यांचा जीवन प्रवास उलगडण्यासाठी, त्यांना जाणून घेण्यासाठी आपल्या बिग स्टार शो मध्ये। आजची आपली बिग स्टार होती गान कोकिळा लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल। आणि आजचा आपला एपिसोड नक्कीच सर्वांना आवडेल अशी मी आशा करते। आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 99705900 वरती। आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी, असेच लोकप्रिय कार्यक्रम ऐकण्यासाठी, वेगवेगळी माहिती ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे। तर मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शोमध्ये इथेच थांबतीये। पुन्हा भेटूयात एका नवीन बिग स्टार सोबत। तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: इश्क वो बला है, इश्क वो बला है, जिसको छुआ इसने वो जला है.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीतांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: सहाव्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते आणि मित्रांनो, दुपारचे 1:04 झालेली आहेत आणि आता आपण आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। आज थोडंसं नवीन वाटेल कारण प्रगतीचा घसा बसल्यामुळे आणि त्याच्या आवाजाला खूप त्रास होत असल्यामुळे त्याला थोडासा आपण आराम देतोय, पण हे आपले ऐकणारे सर्व जे श्रोते आहेत ते निश्चितच या कार्यक्रमामध्ये आज आपण दररोज जशा पद्धतीनं फरमाईश पाठवतो अगदी त्या पद्धतीनं फरमाईश पाठवत राहाल आणि नवीन नवीन गाणे आणि आपल्याला जी आवडणारी गाणी आहेत तेही पाठवत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आपण व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। सुरुवात करत असताना अगोदर एक असा विषय आहे की आपण लवकरच म्हणजे कॉलच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांना बोलता येईल का हेही पाहणार आहोत, पण ते थोडंसं अंडर पाईपलाईन आहे, म्हणजे आपण त्याचे थोडेसे ट्रायल घेणार आहोत आणि त्यानंतर सुरू करणार आहोत। पण आता मात्र आपण जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण मेसेज टाकता त्या मेसेजच्या माध्यमातून आपली फरमाईश किंवा आपण कुठे असता तिथून हे मेसेज करत असता, त्यासोबत मी याच्या अगोदर आपल्याला एकदा कधीतरी म्हटलेलं होतं की ते गाणं ऐकत असताना त्या गाण्याची जी आवड आहे किंवा जी आठवण आहे ती आपल्या मेमरीमध्ये आपल्या बुद्धीमध्ये कुठेतरी असते, मनामध्ये असते, आणि ते गाणं आपण कशासाठी तरी सांगत असो कारण त्या पाठीमागे आठवणी असतात। त्या आठवणी जर आपल्याला सांगता आल्या तर खूप बरं होईल असं वाटतं मला। तर त्या पद्धतीनं आज आपण आपल्या व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। हा जो पहिला मेसेज घेतोय तो आहे अमोल अशोक गोरे असं त्यांचं नाव आहे, त्यांचं एजी टेलर्स असं दुकान आहे, चापडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथून त्यांनी हा मेसेज पाठवलेला आहे। ते रेडिओ त्यांना लहू ऐकत असतात, खूप छान गाणी असतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्या 3-4 मित्रांना त्यांनी रेडिओ तेरणाची ऍप लिंक दिलेली आहे, जसं तुम्ही देताय तसं अनेक श्रोते जे आहेत त्यांना रेडिओ तेरणा आवडला, रेडिओ तेरणावर त्यांचं प्रेम बसलं की ते लगेचच इतरांना पण ते सांगतात आणि आपल्यामुळेच निश्चित रेडिओ तेरणा लोकप्रिय होण्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे, त्यासाठी आपले धन्यवाद। आणि त्यांच्या सोबत त्यांच्या मित्रांची नावं पण दिलीत ज्यांना त्यांनी रेडिओ तेरणाची लिंक पाठवलेली आहे, त्यामध्ये राजेंद्र तानवडे, सोमनाथ गोरे, विकास पाटकळ आणि

त्यांचे बाकीचे मित्र बरोबर आहेत. यांना मुद्दत या चित्रपटामधील प्यार हमारा अमर रहेगा हे गाणं ऐकायचं आहे. आणि हे गाणं जे आहे ते मोहम्मद अजीज यांनी गायलेलं आहे. आणि या चित्रपटामध्ये आपल्याला जे आहे ते मिथुन चक्रवर्ती दिसून येतात. तेव्हा आपण हे गाणं आपण ऐकूयात. आणि या गाण्यासाठी ज्यांनी फरमाईश पाठवली त्याबद्दल आपलेही धन्यवाद.

0: तेव्हा मित्रांनो आपण जे आत्ता हे गाणं ऐकत आहोत ते मुद्दत या चित्रपटातील मोहम्मद अजीज यांनी गायलेलं हे गाणं होतं, जयाप्रदा आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर चित्रित झालेलं. यानंतरचं मात्र हे जे गीत आहे ते पाठवणारे आपले श्रोते आहेत, आपले नियमित श्रोते आहेत, नेहमी रेडिओ तेरणावर खूप प्रेम करतात. अमोल कांबळे, रेश्मा कांबळे, भाग्यश्री कांबळे, राजश्री कांबळे, मुक्काम पोस्ट हिंजवडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आणि पुण्याच्या लोकांनी रेडिओ तेरणं ऐकणं आणि कौतुक करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. यांच्यासमेत यांनी रेडिओ श्रोता संघातील अनेक त्यांच्या मित्रांची नावं पण सांगितलेली आहेत. यामध्ये कुबेर मस्के, तुकाराम कांबळे, शशिकांत कांबळे, सैपन शेख, हिरामन खेराडे, अनंत कुलकर्णी, बळी आबा उबाळे, त्यानंतर पत्रकार अशोक शिंदे, आ ये दुर्गेजी, बरं हे एक वेगळं नाव आहे. पुन्हा त्यानंतर ओमप्रकाश गीते, मोहम्मद अत्तार, अकबर शेख वैराग, रफिक इनामदार, रशीद इनामदार, गौतम रायबोले, विकास कसबे, सुरेश भड, सुधीर शिरोळकर, सिद्धार्थ गोंडाने, दत्ता कदम आणि सचिन झेंडगे. खरं तर यातील बरेचसे श्रोते जे आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो होतो. आणि खरं तर तुम्ही जो स्नेह दाखवता या आमच्या सर्व एक कलाकार म्हणून सुद्धा जे स्नेह दाखवता त्याबद्दल खरं तर आपले खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला खूप अभिमान पण वाटतो त्याचा. आणि आता जे अमोल कांबळे यांनी गीत सुचवलेलं आहे ते गीत आहे जिगर या चित्रपटातील. पंकज उधास आणि साधना सरगम यांनी गायलेलं आहे. संगीतकार आनंद मिलिंद आहेत, गीतकार समीर आहेत. आणि हे जे गीत आहे ते गीत आपण ऐकूयात आता अमोल कांबळे आणि त्यांच्या मित्रांनी सुचवलेलं.
1: और बेल आयकन को दबाना न भूलें.

0: मित्रांनो, हे जे गीत आहे ते अमोल कांबळे यांनी फरमाईश केलेली होती आणि जिगर या चित्रपटातील हे गीत होतं. खरं तर सर्वांचा लाडका अजय देवगण आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आपण ऐकलं. आता यानंतरचं जे गीत पाठवलेलं आहे ते रंगनाथ क्षीरसागर आहेत, लातूर येथून त्यांनी हा मेसेज पाठवलेला आहे. त्यांना आजचा म्हणजे आर जे प्रगती यांनी दिलेला श्रेया घोषालवरील बिग स्टार शो फार त्यांना आवडलेला आहे. श्रेया घोषाल यांची सुंदर सुंदर गाणी त्यांना ऐकायला मिळाली आणि त्यांची माहिती पण ऐकली अशा पद्धतीचं त्यांचं एक मेसेज आहे आणि त्या मेसेजमध्ये त्यांनी कौतुक पण केलेलं आहे. निश्चित त्याबद्दल धन्यवाद. आणि असेच काहीतरी नवीन प्रोग्राम घेऊन यावे असंही रंगनाथ क्षीरसागर यांनी सुचवलेलं आहे. तर निश्चित त्या पद्धतीनं आपण नवीन कार्यक्रम घेऊन येण्याचा प्रयत्न करणार. जसं की मी आत्ता सुरुवातीला म्हटलेलं होतं की आपण मेसेजच्या माध्यमातून बोलतोय, पण जर सर्व श्रोत्यांनी जर त्याची साथ दिली तर आपण आवाजाच्या स्वरूपामध्ये सुद्धा एकमेकांशी बोलूयात, म्हणजे डायरेक्ट संवाद साधत आपण फरमाईशचा कार्यक्रम घेऊयात. आणि त्यासाठी निश्चितच येणाऱ्या एक 2-4-8 दिवसामध्ये आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करूयात. पण श्रोत्यांची साथ मात्र मिळायला हवी, कारण एकापाठोपाठ एक जर कॉल येत असतील तर मग मात्र थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते. तर या दृष्टिकोनातून आपण तसाही एक नवीन कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करूयात. आज जे रंगनाथ क्षीरसागर यांनी जी फरमाईश पाठवलेली आहे ती फरमाईश अशी आहे की रोटी या चित्रपटातील यार हमारी बात सुनो अशा पद्धतीचं हे गीत आहे. या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि हे जे गीत आहे ते राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं आहे. मुमताज ही या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येतात. तेव्हा ऐकूयात आपण रंगनाथ क्षीरसागर यांनी पाठवलेली ही फरमाईश.
1: यार हमारी बात सुनो

तेव्हा मित्रांनो, आत्ताच्या गीतानंतर यानंतरची आपल्या व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमामध्ये पसंती कळवणारे श्रोते आहेत. तत्पूर्वी आपण एक ब्रेक घेऊयात.

सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणिते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.

श्रोतेहो, यानंतरची जी फरमाईश आहे ती आनंदा सासणे इचलकरंजी हातकणंगले या ठिकाणाहून पाठवलेली आहे. त्यांना जंगल या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि या चित्रपटातील हे जे गीत आहे ते जंगल लव या चित्रपटातील हे गीत आहे, लैला ने कहा जो मजनू से. हे गीत खूप गाजलेलं होतं खऱ्या अर्थानं आणि ही मॅन सारखा हा चित्रपट होता. एक इंग्रजीमध्ये पण एक चित्रपट आलेला होता ही मॅन या नावाचा आणि अगदी त्याच पद्धतीचा हा एक चित्रपट आहे. हे जे गीत गायलेलं आहे ते अनुराधा पौडवाल मनहर उदास यांनी आणि या गीताला संगीत दिलेलं आहे आनंद मिलिन यांनी. गीत आहे समीर यांचं. तेव्हा हा जो चित्रपट आहे तो चित्रपट खूप म्हणजे असा वेगळ्या धर्तीवरचा आहे, म्हणजे अर्थातच जंगलामध्ये चित्रित झालेला आणि ही मॅनवरचा असा हा चित्रपट आहे. हातकणंगले इथून हा मेसेज पाठवलेला आहे. तर आनंद ससानाजी, आपण इचलकरंजी हातकणंगले इथे राहता तर आपलं गाव कसं आहे, आपल्या गावाची पण थोडीशी माहिती किंवा तिथे जर काय ऐतिहासिक गोष्टी असतील तर त्याही आपण मेसेजमध्ये टाकत जा, जेणेकरून काय होईल की इतर जे ऐकणारे महाराष्ट्रातले सर्व श्रोते आहेत त्यांनाही लक्षात येऊन जाईल की आपल्या हातकणंगलेमध्ये जर काही असं ऐतिहासिक किंवा पौराणिक अशा जर काही वास्तू असतील तर त्या त्यांना पाहण्यासाठी पण तिथं येता येईल आणि आपल्या गावाची पण माहिती सर्वांच्या लक्षात येईल. तेव्हा आपल्या आवडीचं हे गीत ऐकूयात जंगल लव या चित्रपटातील.

मित्रांनो, यानंतरचं जे गीत आहे ते पाठवणारे आपले श्रोते आहेत आर्णी तालुका, आर्णी जिल्हा, यवतमाळ. यवतमाळसुद्धा खूप दूर आहे खरं तर, आणि आपलं पण मी नाव बऱ्याच वेळेस फरमाईशचा प्रोग्राम आर जे प्रगती देत असताना ऐकलेलं आहे. तेव्हा आपण आर्णी तालुका यवतमाळ इथून, तालुका आर्णी आहे आपला आणि जिल्हा यवतमाळ आहे, इथून आपण ही फरमाईश पाठवत आहात. आपलं नाव आहे नंदकुमार शिवरामवार, पुन्हा त्यानंतर रीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार आणि अथर्व शिवरामवार. तर हा आपला शिवरामवार असा हा परिवार आहे. आणि आपणास ऐकायचा आहे परत एकदा प्रेम रोग या चित्रपटातील गीत भवऱ्याने खिलाया फूल फूल को ले गाय राजकुमार. तर निश्चितच हे गीत जे आहे ते खूप सुंदर आहे, लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे आणि प्रेम रोग या चित्रपटातील आहे. त्यामुळे या चित्रपटातील जी सर्वच्या सर्व गीतं आहेत ते खूप लोकप्रिय झालेली होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे. नरेंद्र शर्मा यांचं हे संगीत आहे आणि अतिशय सुंदर गीत आहे. परत एकदा आर्णी, आपण आर्णीवरून हा मेसेज पाठवलेला आहे तर थोडंसं आम्हाला हे ऐकायला पण आवडेल. जसं मी मागाच्या मेसेजमध्ये म्हटलेलं होतं की आपल्या गावामध्ये जर काही असं पौराणिक ऐतिहासिक जर असा काही विषय असेल तर तो पाठवा, जेणेकरून आपल्या आर्णी गावाबद्दलसुद्धा एक आमची एक कल्पना तयार होईल की अरे आपलं आर्णी गाव अशा पद्धतीचं आहे का. तेव्हा इथून पुढे मेसेज पाठवत असताना आपण अशा पद्धतीनं पाठवा. आता मात्र जे आपण गाणं ऐकणार आहोत ते प्रेम रोग या चित्रपटातील ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत.

0: पाणीदार आमदार आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे नेते माढा तालुक्याचे माजी आमदार हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: मित्रांनो, यानंतरचं जे गीत पाठवणारे आपले श्रोते आहेत ते पाथरी तालुका या ठिकाणाहून विलास पद्मवार असं त्यांचं नाव आहे. पाथरी तालुका नेमका कुठे येतो? आय थिंक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो का, कारण आपण ते तसं लिहिलेलं नाही. आणि यांना जे गीत ऐकायचं आहे ते धर्मवीर या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे विलास पद्मवार आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराला. आणि हे जे गीत आहे धर्मवीर या चित्रपटातील

या गीताला गायलेला आहे मोहम्मद रफी आणि मुकेश यांनी, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि धर्मेंद्र जिनत आमान असे या चित्रपटामध्ये दिसून येतात. तेव्हा धरमपाजीचं हे अतिशय सुंदर गीत आपण ऐकूयात विलास पदमवार यांच्या आवडीचं.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते माढा तालुक्याचे माजी आमदार हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणिते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: मित्रांनो, खरं तर आपण हा जो फरमाईचा प्रोग्राम आहे तो खूप छान पद्धतीनं ऐकत आहात. आपल्याला गाणी आवडतात, रेडिओ तेरणा ऐकण्यासाठी आवडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हॉट्सअप फरमाईसोबत रेडिओ तेरणावर आणखी दुसरे बरेचसे कार्यक्रम जे आहेत ते खूप सुंदर असतात. जसं की आपण सकाळी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंग पासआउट झालेले बरेचसे विद्यार्थी आहेत जे आता देश विदेशामध्ये आहेत, त्यांचे अनुभव खूप महत्त्वाचे असतात. कारण त्याच्यातूनच आपल्याला शिक्षणामध्ये पुढे काय करायचं हे पण लक्षात येतं. त्यासोबत आर जे प्रगतीचा क्लासिक असतो, पुन्हा त्यानंतर द बिग स्टार शो असतो, ज्याच्यातून आपल्याला अनेक कलावंतांची माहिती पण मिळते. आणि त्यासोबत इतर बऱ्याचशा मुलाखती असतात, उद्योजकांच्या मुलाखती असतात, पुन्हा त्यानंतर महिलांच्या मुलाखती असतात मिस ऑमिनीमध्ये, डॉक्टरांच्या मुलाखती असतात. तर असे अनेक कार्यक्रम असतात, तेही ऐकून आपण त्याच्यावरही जर प्रतिक्रिया दिल्या तर निश्चितच आम्हाला आणखीन नवीन कार्यक्रम करण्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन मिळेल. यानंतर जी पसंती कळवणारे श्रोते आहेत ते दत्ता कदम आहेत भांबेवाडीचे. आमचे नियमित श्रोते आहेत, खूप जुन्या काळापासून ते रेडिओ ऐकतात, आकाशवाणी असेल किंवा आता रेडिओ तेरणा असेल. नेहमी ते रेडिओवर प्रेम करतात, रेडिओसाठी आणि श्रोत्यांसाठी नेहमी अग्रेसर असतात, पुढे असतात, चळवळीमध्ये सहभागी असतात. नुकतंच त्यांनी छत्रपती संभाजीनगर इथे श्रोता संमेलनाला जाऊन आले. त्या ठिकाणी श्रोत्यांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा नवीन नवीन काय करता येऊ शकेल याविषयीचं विचारमंथन पण करून आलेले आहेत. असे दत्ता कदम भांबेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील आहेत. त्यांना नेहमी ते फरमाईश पाठवतात, कधीकधी नाराज पण होतात की आमची फरमाईश घेत नाहीत. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही श्रोत्यांचे प्रतिनिधी आहात. अनेक श्रोते जे आहेत ते महाराष्ट्रातून रेडिओ तेरणावर फरमाईश पाठवत आहेत हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अनेकांना तुम्ही प्रेरित करा, नवीन श्रोते जोडण्यासाठी तुम्ही प्रेरित करा, जेणेकरून रेडिओ तेरणाची जी महती आहे ती आणखी जास्त वाढेल. तेव्हा निश्चितच आज मात्र आपली फरमाईश घेतोय. तुम्हाला जे गाणं ऐकायचं आहे ते गुज ओठानी ओठाना सांगायचं. तर हे जे गीत आहे ते खूप छान आहे, उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे आणि तुमच्या खास फरमाईशसाठी. आणि तुम्ही बाकीच्या मित्रांची कोणाचे नावं लिहिली नाही, तुम्ही मित्रांना नाराज कराल असं वाटतं, तर तेव्हा आपण मित्रांची पण नावं लिहित चला, जेणेकरून तुमचं श्रोता संमेलन जे आहे ज्या पद्धतीने यशस्वी झालेलं आहे त्यामध्ये अनेक श्रोते वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत राहाल. तेव्हा तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूयात, गुज ओठांनी ओठाला सांगायचं.

मित्रांनो, यानंतरची फरमाई जी पाठवलेली आहे रेडिओ तेरणाच्या व्हॉट्सअप फरमाईच्या कार्यक्रमामध्ये. रेडिओ तेरणा 90.4 FM आहे. आपल्याला माहिती आहे आपली माणसं, आपला आवाज, त्यांचं ब्रीद आहे आणि आपल्या माणसांचा आपला आवाज ग्लोबली करण्यासाठी रेडिओ तेरणावर वेगवेगळे प्रोग्राम सुरू असतात. तेही आपण ऐकावेत, त्या बाबतीतल्याही प्रतिक्रिया द्याव्या. आणि आपणही कधी जर धाराशिवला व्हिजिट करणार असाल तर रेडिओ तेरणाला या. आपलेही जे विचार आहेत ते रेडिओ तेरणावर आम्ही शेअर करू त्या माध्यमातून. आपल्याकडे जर काही कलागुण असतील किंवा आपल्याकडे जर अशी काही खूप छान माहिती असेल, आपण खूप चांगली शेती करत असाल तर अशाही पद्धतीने, किंवा आपण उद्योजक असाल तर आपलाही या ठिकाणी इंटरव्ह्यू करून आम्ही रेडिओ तेरणाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचू. तेव्हा यानंतरची जी फरमाईश पाठवलेली आहे ती ज्योती पेठे यांनी, त्या राहणाऱ्या चिलवडी तालुका जिल्हा धाराशिव येथील आहेत. आणि यांची फरमाईश आहे ती गोरी है कलैया हे गाणं त्यांना ऐकायचं आहे. आणि यांच्या समवेत, म्हणजे ज्योतिताईं समवेत आहेत त्यांच्या मैत्रीण पूजा, हिराबाई आणि सीमाताई, या सर्वांना हे गीत ऐकायचं आहे. हे जे गीत आहे ते आज का अर्जुन या चित्रपटातील आहे. अमिताभ बच्चन आणि जयाप्रदा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. गीत आहे अंजान यांचं, संगीत दिलेलं आहे बप्पी लाहिरी यांनी. आणि या गीताच्या गायिका आहेत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांचासुद्धा व्हॉइस खूप खूप खूप छान आहे. आणि त्यांची गीतंसुद्धा मोजकीच आहेत पण ऐकण्याजोगी आहेत आणि निश्चितच लोकप्रिय झालेली आहेत. तेव्हा ऐकूयात ज्योती पेठे आणि त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणींच्या आवडीचं हे गीत.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: श्रोते हो, यानंतरचं जे गीत आहे ते आमचे खूप जुने श्रोते आणि ज्यांनी आमच्यावर खूप मनापासून प्रेम केलं आहे, असे बंटू गवळी यांचा हा मेसेज आहे. मुक्काम पोस्ट पेन्नूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून. आणि ते मी आकाशवाणीत असताना फरमाईशच्या कार्यक्रमामध्ये आम्ही खूप एकमेकांशी संवाद साधायचो. मला वाटलं होतं बंटू गवळी हे विसरून गेले असतील, पण नाही. रेडिओवरचं प्रेम आणि आपण एक श्रोता म्हणून निश्चितच आजही सजग आहात याचं हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटला बंटू. आणि पेन्नूरला आम्ही 100% भेटायला येणार होतो, पाठीमागे आम्ही समाधान कदम यांच्याकडे आलो होतो लोंढेवाडीला त्यांच्या कार्यक्रमासाठी. त्यावेळेस खरं तर लक्षात आलं असतं तर आम्ही निश्चितच तुम्हाला पण भेट दिली असती. पण आपणही एका दिवशी असाच एखादा कार्यक्रम आयोजित करा, आम्ही रेडिओ तेरणाची संपूर्ण टीम जी आहे ते तुमच्याकडे येऊत. पण त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की खूप वर्षांनी माझा आवाज ऐकला, पण असं नाही आहे. रेडिओ तेरणातून दररोज मुलाखतींच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातूनसुद्धा मी येत असतो. आपण केवळ फरमाईशमध्ये कदाचित आवाज नाही ऐकला असेल, पण ठीक आहे, आज मात्र थोडंसं राहवलं नाही. मी म्हटलं चला आपण श्रोत्यांशी संवाद साधूयात. तर निश्चित तुम्हाला जसा आनंद होतो आहे तसाच मलाही खूप आनंद होतो आहे. आणि तुम्ही जे गीत सांगितलेलं आहे, जुने दिवस आठवले असं पण म्हणताय तुम्ही, तर निश्चितच क्योंकि या चित्रपटातील गीतासाठी आज तुम्ही फरमाईश पाठवलेली आहे, तर निश्चितच हे गीत तुम्हाला ऐकवतो. आणि सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं चित्रपट हे आहे, गीत आहे.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते माढा तालुक्याचे माजी आमदार हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: श्रोतेहो, यानंतरची पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत ते विलास सारफळे, संजय वरद आणि स्वाती सरफळे. हे आहेत मुक्काम पोस्ट पोहनेर तालुका जिल्हा धाराशिव येथून. धाराशिव जिल्ह्यातलेच हे श्रोते आहेत आणि यांना हाती मेरे साथी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर निश्चितच हे गीत जे आहे ते आपण गीत ऐकूयात. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर हे जे गीत आहे ते राजेश खन्ना आणि राजेश खन्ना आणि तनुजा यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीत दिलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तेव्हा आपण हे गीत जे आहे ते ऐकूयात पोहनेर येथील श्रोत्यांसाठी.

0: तेरे मेरे ख्वाब होंगे पूरे, ऐसी कोई बात कर चल लो जमूरे।
1: सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा।

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: मित्रांनो, याच्या अगोदरचं जे आपण आत्ता गीत ऐकलेलं होतं ते गीत होतं छोटे सरकार या चित्रपटातील, आणि या गीतासाठी जी पसंती कळवली होती ते संदीप माने शिंगोली तालुका कळंब येथून. आणि मी असं म्हणत होतो त्यांना, कदाचित आपल्यापर्यंत आवाज पोहोचला नसेल तर आपण रेडिओ कसा ऐकता, म्हणजे ॲपवरून ऐकता शिंगोलीमध्ये की थेट रेडिओवर ऐकता, कारण कळंब तालुक्यातील मंगरुळ एक असं गाव आहे की ज्या ठिकाणी रेडिओ थेट ऐकायला येतो. आपल्या पारंपरिक जो रेडिओ सेट आहे त्याच्यावर 90.4 ट्यून केलं की ऐकायला येतं, अगदी त्या पद्धतीनं आपण ऐकता का हा एक विषय होता, ते आपण जरूर सांगा. यानंतरचं जे गीत आहे ते इंद्रानगर वैराग येथून अकबर शेख, मुन्नाबी शेख, आयशा शेख, उमर शेख, अबू बखर शेख, अल्फिया शेख आणि यांचे मित्र आहेत मोहम्मद अत्तार, इब्राहिम गवंडी, समाधान काटे घाणेगाव, हिरामन खेराडे वाशिम, आणि यांना जे गीत ऐकायचं आहे तुम अकेले कभी बाग में जाया न करो. हे जे गीत आहे ते खूप म्हणजे जुनं आहे, म्हणजे ज्याला कृष्ण धवल चित्रपट असं म्हटलं जातं, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट अशा पद्धतीचा. हा चित्रपट 1964 साली आलेला होता आणि या चित्रपटाचं नाव होतं आओ प्यार करे. आणि जे गीत गायलेलं आहे ते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आहे, आणि या गीताच्या संगीतकार जे आहेत ते उषा खन्ना आहेत आणि गीत लिहिलेलं आहे राजेंद्र कृष्ण यांनी. तेव्हा हे अतिशय जुनं गीत आहे अकबर शेख यांच्या आवडीचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांच्या, तर तेव्हा हे गीत आपण ऐकूयात.

0: कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: श्रोते हो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपल्यावर स्वागत. मित्रांनो, आपण या हा जो फरमाईशचा प्रोग्राम हा आहे तो आपल्या सर्वांच्या लाडका असं हे रेडिओ स्टेशन आहे रेडिओ तेरणा, याच्यावर ऐकत आहात. आणि आपण ज्या पसंती कळवत आहात त्या निश्चितच खूप छान आहेत, सुंदर आहेत. अनेक जणांचे मेसेज येत आहेत. खरं तर मी याच्या अगोदर थेट असं प्रसारण करण्याच्या अगोदर फक्त पाहत होतो दुरून की नेमकं काय होतं आहे, पण आज अनुभव पण येतो आहे की अनेक श्रोते जे महाराष्ट्रातले आहेत ते या ठिकाणी फरमाईश पाठवत आहेत आणि त्यांना असं वाटत आहे की त्यांची पण फरमाईश घ्यायला हवी. पण मी आता 1 वाजल्यापासून पाहत आहे, आता 2:24 झालेले आहेत रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये. आणि या जवळपास 1.5 तासाच्या कालावधीमध्ये फार तर आम्हाला 5, 6, 7, 8 फरमाईश घेता आलेल्या आहेत. याचाच अर्थ असा आहे की अनेक श्रोत्यांच्या फरमाईश तशाच राहतात, त्यामुळे थोडीशी नाराजी असेल, थोडासा रुसवा असेल, थोडासा फुगवा असेल हे होताना दिसून येतो. पण ठीक आहे, याच्यातूनसुद्धा कसा मार्ग काढता येईल याचाच अनुभव घेण्यासाठी मी आपल्याशी लाईव्ह जोडलेलो आहे. याच्या पुढेही मी आपल्याला जसं म्हटलेलं होतं सुरुवातीला की फोनिंगचा कार्यक्रम करता येईल का, म्हणजे डायरेक्ट फोनवर बोलता येऊ शकेल का, याचाही प्रयत्न करणार आहे. कारण त्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडंसं थेट संवाद पण साधता येईल, पण आपल्याकडून मात्र त्या कंडिशनमध्ये मदतीची अपेक्षा असणार आहे. कारण अनेक जणांचे कॉल्स येतील, पुन्हा प्रत्येकांनाच उत्तर देणं पण शक्य होणार नाही, आणि आपण लाईव्ह बोलत असतानासुद्धा थोडंसं तारतम्य ठेवून बोलणं पण आवश्यक असणार आहे. तर या सर्व गोष्टी जर होत असतील तर निश्चितच आपण थेट फरमाईशचा प्रोग्राम जो आपण मेसेजच्याद्वारे घेतो त्याऐवजी आपण थेट लाईव्ह पण घेण्याचा प्रयत्न करूयात. आता जी फरमाईश पाठवलेली आहे ती बाळासाहेब फड, तेलघणा तालुका अंबाजोगाई येथील नियमित श्रोते आहेत. यांना गुरुदास मान आणि दिलजीत सोसान दोशांज असं त्यांचं नाव आहे, त्यांच्यावर चित्रित झालेले गीत ऐकायचं आहे. दोशांज जे आहेत दिलजीत, त्यांचा खूप मोठा म्हणजे एक फॅन वर्ग आहे, कारण ते आपल्या भारताचे रॉक स्टार, पॉप स्टार असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीनं ते आता सर्वांच्या समोर आलेले आहेत. त्यांचा दिल्लीमध्ये एक असा एक खूप मोठा कॉन्सर्ट झाला होता, त्या कॉन्सर्टला वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं होतं. तर अशा पद्धतीनं त्यांचं आहे. त्यांचे चित्रपट पण बरेचसे आलेले आहेत. नुकताच एक मला वाटतं की एक OTT वर आलेला पाहिलेला होता की मैं वापस आ रहा हूँ असा एक काहीतरी त्यांचा तो चित्रपट होता. नसरुद्दीन शाह आणि त्या होत्या, त्याच्यामध्ये शर्वरी वाघ पण होत्या. आणि अतिशय सुंदर असा हा तो चित्रपट पाहण्यात आलेला होता. तर त्यांची ॲक्टिंग पण खूप सुंदर होती दिलजीत दोसांज यांची. तर हे असं आहे. पण जे गीत ऐकायचं आहे बाळासाहेब फड यांना, तर ते गुरुदास मान आणि दिलजीत दोसांज यांच्यावर चित्रित झालेलं आहे. जतींदर शहा पण आहे त्याच्यामध्ये. आणि हे खरं तर कुठल्या चित्रपटामधलं वगैरे गीत नाही आहे, हे अल्बममधलं गीत आहे. तर साधारणतः 11-12 वर्षापूर्वी हे गीत आलेलं होतं, ते ऐकायचं आहे. तर निश्चित हे गीत आपल्याला ऐकवत आहोत, आपण सर्वांनी मिळून आनंद घेऊयात.

0: कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: मित्रांनो, आपण व्हॉट्सअप फरमाईश हा कार्यक्रम ऐकत आहात. रेडिओ देणार 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, या आपल्या आवडत्या रेडिओ चॅनलवरून. आणि अनेक जणांचे मेसेज येत आहेत, माझ्या आवडीचं चॅनल आहे, अनेक जण लाईव्ह पण आहेत, त्याच्यामध्ये कुबेर मस्के पण लाईव्ह आहेत, बऱ्याच वेळेस मेसेज करत आहेत. बाकीचे पण श्रोते जे आत्ता आहेत ते खूप म्हणजे लाईव्ह आहेत, ते दिसून येत आहेत, सारखं नमस्कार वगैरे पाठवत आहेत. अर्थात त्यांनी असं ठरवलं, जे नियमित श्रोते आहेत, जे ज्यांनी रेडिओ तेरणावर खूप मोठं प्रेम स्नेह दाखवलं आहे, ते सर्वजण म्हणतायत की आम्ही फरमाईशमध्ये सहभागी होणार नाही, पण इतर श्रोत्यांना पण संधी देणार, पण आमचं पण नाव घेत चाला, कारण ते पण लाईव्ह आहेत आणि तुम्ही लाईव्ह आहेत, म्हणूनच खऱ्या अर्थानं रेडिओ तेरणा सुद्धा लाईव्ह आहे, लाईव्ह अर्थात जिवंत आहे, हे पण आपल्याला

माहिती आहे. आता यानंतरचे जे फरमाईश आहे ते मुक्काम पोस्ट खोकरमोहा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथून. शिरूर कासार म्हणलं की हृदयामध्ये धडधड होते. त्याचं कारण पण असं आहे की माझी सासरवाडी आहे शिरूर कासार, पण त्या भागातून श्रोत्यांचा मेसेज येणं म्हणजे त्यांना तेवढी संधी देणं आणि त्यांचा मेसेज घेणं हे गरजेचंच आहे, कारण आम्हाला तिकड्या मार्गे शिरूर कासारला जावं लागतं. तर निश्चितच अंगद मिसाळ आहे, त्यांचा सर्व मित्रपरिवार आहे आणि त्यासोबत सुरेश भिसे पाटील आणि फुले भक्त संजू भाऊ आणि लक्ष्मी मिसाळ असे सर्वजण आहेत आणि त्यांच्यासमवेत बाकीचे सर्व श्रोता संघातले अनेक मित्र आहेत, त्यांची नावं पण लिहिलेली आहेत आणि खूप महिन्यानंतर फरमाईश पाठवली आहे असं ते म्हणत आहेत. आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते हिरो नंबर 1 या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. खोकरमोहा या गावाबद्दल थोडंसं लिहा. मी येता जाता पाहिलेलं आहे पण ते नेमकं कसं आहे ते माहिती नाही आहे, तर त्याविषयी आपण जरूर लिहा. आणि हे जे गीत आहे ते उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं आहे, आनंद मिलिंद यांचं संगीत आहे आणि गीत जे आहे ते समीर यांचं. तेव्हा आपण निश्चितच हे गीत ऐकूयात खोकरमोहा येथील सर्व श्रोत्यांसाठी. आपल्या गावामध्ये पण सर्वांना सांगा रेडिओ 13 आहे, फरमाईशी अधिक येऊ द्या ऐकून, म्हणजे निश्चितच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकप्रियता अधिक वाढेल.

श्रोते आपण व्हॉट्सअप रमेश कार्यक्रम ऐकत आहात आणि याच्यामध्ये राजकुमार माने यांची पण एक सूचना आली. सूचना अशी आली की नाराजी दूर तर करू शकत नाहीत पण आणखी एक तास वाढवा, म्हणजे एक ते चार वाजेपर्यंत फरमाईश घ्या. खरं तर चार वाजेपर्यंत घेतली किंवा पाच वाजेपर्यंत जरी घेतली तरी नवीन श्रोते येतच राहणार, त्यांच्या फरमाईशी येतच राहणार. पण आपण असा एक प्रयत्न करूयात की म्हणजे मी असा प्रयत्न करूयात असं म्हणतो, मी शब्द तर देत नाही पण प्रयत्न करूयात की जे आजच्या दिवसामध्ये मेसेज येतील आणि ज्यांचे म्हणजे किमान एक ते तीनच्या दरम्यान ज्यांचे ज्यांचे मेसेज येतील, ज्यांचे गाणे होतील पण ज्यांचे होणार नाहीत एक ते तीनच्या दरम्यान, तर त्या सर्व श्रोत्यांचा रेकॉर्डेड कार्यक्रम करून मग तो एखाद्या वेळेस संध्याकाळच्या वेळेला असेल सहा ते आठच्या दरम्यान किंवा रात्री आठ ते दहाच्या दरम्यान अशा पद्धतीनं देता येऊ शकेल रेकॉर्डेड कार्यक्रम. कारण लाईव्ह जर बसलं तर आपण असं चोवीस तास जरी बसलं तर आपल्या फरमाईश पण कमी होणार नाहीत, कारण रेडिओ तेरणावर प्रेम करणारे तेवढे लोकच आहेत. त्यामुळे निश्चितच आपल्या सर्व श्रोत्यांचं स्वागत पण आहे, तुमची नाराजी पण स्वीकारतो, तुमचं प्रेम पण स्वीकारतो. त्यामुळे निश्चितच आपला जो हा फरमाईचा प्रोग्राम आहे तो खूप सुंदर होतो हे छान वाटतं. तुमच्या सूचनाबद्दल पण धन्यवाद. यानंतर जी फरमाईश पाठवलेली आहे ती श्री संत वामनबाबा श्रोता संघ कोल्हार तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून, त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते जिंदगी की ना तुटे लड़ी असं हे गाणं ऐकायचं. त्यांना बिग स्टार हा पण चित्रपट कार्यक्रम जो आहे तो आवडलेला आहे श्रेया घोषाल यांचा सकाळी दिलेला. तर निश्चितच हे जे आहे ते कोल्हार आपण इथून ही फरमाईश पाठवलेली आहे, तर निश्चितच कोल्हार हे गाव कसं आहे ते पण जरूर सांगा आपण आणि त्यानुसार आम्हाला त्या गावाची ओळख पण होईल. तर इथून पुढच्या फरमाईशमध्ये आपण तसं थोडंसं पाठवा अशी एक आपल्याला विनंती आहे आणि हे आपल्या आवडीचं गीत ऐकूयात.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: श्रोते, यानंतरची फरमाईश पाठवणारे आपले श्रोते आहेत शंकर गवते, राहणार वांबोरी, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर या भागातील खरं तर खूप श्रोते आहेत आणि अहिल्यानगर येथीलच तिथल्या एक ॲडव्होकेट अभिषेक भगत म्हणून होते, त्यांचा पण मी इंटरव्ह्यू केलेला होता. भिंगारची एक पलंग पालखी येते त्या साईडचे, तर त्यांचाही आम्ही इंटरव्ह्यू केला होता. आणि अहिल्यानगरमधले अनेक श्रोते जे आमच्याशी रेडिओ तेरणाशी जोडलेले आहेत त्याबद्दल आपले धन्यवाद. आमची इतरही कार्यक्रम ऐकून आमच्या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर कळवा. आज शंकर गवते यांनी जी व्हॉट्सअप फरमाईश सांगितलेली आहे ती मिस्टर नटवरलाल या चित्रपटातील, आणि हे जे गीत आहे ते अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित झालेलं आहे. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आहे. आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. तेव्हा ऐकूयात मिस्टर नटवरलाल या चित्रपटातील शंकर गवते यांच्या आवडीचं हे गीत.

यानंतरची जी फरमाईश आहे ती धाराशिव येथून भानुदास क्षीरसागर, शकुंतला क्षीरसागर यांची आहे. खरं तर यांनी 2-3 दिवसापूर्वी पण फरमाईश पाठवलेली होती, त्याच्या अगोदरचे पण मेसेज दिसत आहेत. आणि आजचा एक जो संदेश दिसत आहे तो असा की बाहेरगावच्या लोकांच्या फरमाईशी घेतोयत पण धाराशिवच्या नाही, असं नाही आहे. आपल्या धाराशिवचा रेडिओ तेरणा आहे, आपल्या धाराशिवकरांसाठी समर्पित आहे. 24 तास आपला रेडिओ चालू असतो आणि निश्चितच आपण या माध्यमातून अनेक नानाविध कार्यक्रम ऐकत पण असणार आहात. तर भानुदास क्षीरसागर जी आपण निश्चितच रेडिओ तेरणाला पण व्हिजिट करा. आपण इथं धाराशिवमध्येच आहेत म्हणल्यानंतर धाराशिवच्या कोणत्या भागात राहतात तेही सांगा. आणि तुम्ही जे गाणं सांगितलेलं फरमाईशचं असं एकदम नाराज होऊ नका, कारण तुम्ही आत्ता पण लाईव्ह आहात, त्यामुळे निश्चितच तुमच्या आवडीचं हे गीत जे आहे ते आम्ही आता देत आहोत. पण याच्यापुढेही तुम्ही अशाच पद्धतीने फरमाईश पाठवत राहा, इथंही कार्यक्रम आहेत तेही तुम्ही ऐकत राहा आणि तुमची नाराजी आज दूर होईल असं मला वाटतं. कारण तुम्ही गीत खूप सुंदर सांगितलेलं आहे, स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, ज्ञानेश पुणेकर यांचं हे गीत आहे आणि मिलिंद मोहिते यांनी संगीत दिलेलं आहे. मन लागोरे गुरु भजनी. निश्चितच श्रावण महिना सुरू आहे, प्रत्येकजण भक्तीमध्ये तल्लीन आहे आणि या भक्तीमध्ये तल्लीन असताना आपण गुरु चरणाशी लीन होणं, गुरूंचं स्मरण करणं आणि गुरूंच्या बाबतीमध्ये आपली आस्था श्रद्धा दाखवणं हे खूपच निश्चित चांगलं आहे. पण या फरमाईशच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं एक भक्तिगीत येतोय, तर तोही खूप सुंदर असा भाग आहे. तर निश्चितच आपण हे गीत जरूर ऐका.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते माढा तालुक्याचे माजी आमदार हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: श्रोते, यानंतरची जी फरमाईश पाठवली आहे ती पार्वतीताई महादेव जमादार मुक्काम पोस्ट कोंड तालुका जिल्हा धाराशिव येथून या म्हणत आहेत की या रेडिओ तरणाच्या खूप जुन्या श्रोत्या आहेत आणि नेहमी रेडिओ तरणा ऐकतात, पण यांनी फरमाईश पहिल्यांदाच पाठवलेली आहे आणि याच्या पाठीमागे एक भावनिक साथ पण त्यांनी टाकलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा भाऊ जो आहे तो त्यांच्यापासून खूप दूर राहतो आहे आणि एक साधारणतः 3 वर्ष झालेली यांची भेट झाली नाही किंवा बोलणं पण झालेलं नाही, तर त्या ईश्वरचरणी प्रार्थना करत आहेत की त्यांच्या भावाची आणि बहीण भावाची जी भेट आहे ती व्हायला हवी. निश्चितच आत्ताच नुकताच आपण राखी पौर्णिमेचा सण पण साजरा केलेला आहे, श्रावण महिना सुरू आहे आणि सांब भोळा महादेव असं म्हटलं जातं आणि त्याला जी आर्त हाक दिली जाते एक आपण त्या ठिकाणी त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो की त्याने आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या समजून घ्याव्या आणि त्या पद्धतीने आशीर्वाद द्यावेत. तर निश्चितच श्रावण महिना असा पवित्र महिना सुरू आहे, निश्चितच तुमची साथ जी आहे ती जसं तुमचं नाव पार्वती आहे त्या पद्धतीनं शंकर महादेवापर्यंत पोहोचेल आणि तुमचा जो भाऊ आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही साथ पोहोचेल आणि लवकरात लवकर तुमच्या दोघांची पण भेट होईल अशा पद्धतीनं. पार्वती तुमच्या मिस्टरांचं नाव, महादेव पण आहे, म्हणजे अतिशय युनिक असं तुमच्या दोघांचं नाव आहे, पण तुम्हाला जे भावाची आत्ता आठवण येत आहे त्यांचा स्नेह आणि प्रेम जो आहे तो तुम्हाला जो तुमच्या लहानपणापासून मिळालेला असणार आहे, पण 1-2-3 वर्ष झालं तुम्ही म्हणतायत की एकमेकांपासून दूर आहात, तर निश्चितच तुम्हाला या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमची भावना व्यक्त करत आहात. तर तुमचा भाऊ जिथे पण असाल ते पण खरोखरच रेडिओ तेरणा जर ऐकत असतील तर रेडिओ तेरणाच्या माध्यमातून तुमच्या भावाचं नाव जरी इथं लक्षात आलं असतं तर आम्ही त्यांना पण विनंती केली असते की निश्चितच पार्वतीताई नवीन भेटा. राखी पौर्णिमा झालेली, अजूनही राखी पौर्णिमा आपण साजरी करतोच 10-15 दिवस, तेव्हा आपण निश्चितच यावं, राखी पौर्णिमेचा उत्सव साजरा करावा, पार्वतीताईंना खूप आनंद आणि प्रेम द्यावं जेणेकरून त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि त्यांना पण खूप आनंद होईल. आणि त्यांनी जे गीत सांगितलेलं आहे ते गीतसुद्धा असंच आहे की चोट लगे तुझको दर्द होय मुझको, असं काहीतरी हे गीत आहे. हे गीत गायलेलं आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी. समीर यांचं गीत आहे आणि संगीत दिलेलं आहे नदीम श्रवण यांनी. हा जो चित्रपट आहे तो राजा या चित्रपटातील हे गीत आहे, तेव्हा तुमच्या आवडीचं हे गीत ऐकूयात.

यानंतरची फरमाईश पाठवलेली आहे ती माधुरी अतुल चिमणकर या राहणाऱ्या आहेत बेलखेड जिल्हा वाशिम तालुका कारंजा या ठिकाणच्या आहेत. आणि माधुरीताईंचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघंजण म्हणजे कदाचित माधुरीताई आणि त्यांचे मिस्टर अतुल हे शेतामध्ये काम करत आहेत आणि आपला रेडिओ तेरणाचा कार्यक्रम ऐकत आहेत. तर यांना एक गाणं पण ऐकायचं असं सांगितलेलं आहे. ते असं म्हणतायत की वाशिम तालुका कारंजा त्यांच्या गावामध्ये निळखंठ महादेवाचं मंदिर आहे. आणि निश्चितच हे जे त्यांनी माहिती सांगितलेली आहे निळखंठ महादेवाचं मंदिर, कारण निळखंठेश्वर म्हणून इथं लातूर जिल्ह्यातील सुद्धा एक किल्लारी गाव आहे, त्या ठिकाणी सुद्धा एक खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे. तर निश्चितच आपलं हे निळखंठाचं महादेवाचं मंदिर जे आहे ते नेमकं कसं आहे ते निश्चितच आम्हाला पण ऐकायला आवडेल की त्याची महिमा काय आहे किंवा इतिहास काय आहे किंवा त्याचं काही पौराणिक महत्त्व आहे का ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. आपण जे गाणं सांगितलेलं आहे ते एक तुम्हाला धडकन या चित्रपटातील कव्वाली ऐकायची असं सांगितलेलं आहे. धुले का सहरा सुहाना लगता आहे, अर्थात हे कव्वाली जी गायलेली आहे ते कव्वालीचे बादशाह म्हटले जाणारे नुसरत फतेह अली खान यांनी गायलेली आहे. आणि याचं संगीत जे आहे ते नदीम श्रवण यांनी दिलेलं आहे, गीत आहे समीर यांचं आणि या चित्रपटाला दिग्दर्शित केलेलं होतं धर्मेश दर्शन यांनी. तेव्हा अतिशय सुरेख हा चित्रपट आणि धडकन या चित्रपटातील गाणं तर म्हणजे कित्येक वर्ष झाली आता या चित्रपटाला, तर या चित्रपटातली गाणी जी आहेत ती आणखी लोकप्रिय आहेत आणि आणखी लोक फरमाईश पाठवत आहात. तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि हे गीत आपल्या आवडीचं ऐकूयात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील आपल्या गावी

0: कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: मित्रांनो, यानंतरची फरमाईश पाठवलेली आहे. यांनी असं म्हटलेलं आहे की यांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवलेली आहे. लातूर येथील हरंगुळचे आहेत. यांचं नाव शिवहार गावकरे असं यांचं नाव आहे. आणि यांनी हरंगुळ लातूर येथून ही फरमाईश पाठवलेली आहे. हरंगुळ म्हटलं की मला दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे हरंगुळचं रेल्वे स्टेशन, आणि हरंगुळ येथे एक स्कूल पण आहे, ज्या स्कूलवर आमचे एक मित्र आहेत सतीश पाटील म्हणून. ते उत्तम कलावंत आहेत, नृत्य दिग्दर्शक आहेत, हे आम्हाला माहिती आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी असाल आणि त्यांना जर ओळखत असाल तर आमचा पण नमस्कार सांगा शिवहार गावकरी यांना. तर तुमचं नाव पण वेगळं आहे, शिवहार. तर आपण जे फरमाईश पाठवलेली आहे ते फाल्गुनी पाठक यांनी गायलेलं एक गीत आहे, मैने पायल है छनकाई. अर्थात हे एक अल्बममधलं गीत आहे. खूप वर्षापूर्वी आलेलं हे गीत होतं आणि साधारणतः हे जे गीत आहे ते त्या काळच्या अल्बममध्ये खूप ऐकलं जातं. तर ललित सेन यांनी संगीत दिलेलं आणि गीत लिहिलेलं आहे, तेव्हा फाल्गुनी पाठक यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकूयात.

मित्रांनो, आपल्या सर्वांच्याच खरं तर खूप चांगल्या फरमाईश येत आहेत. अनेक जणांनी, म्हणजे मी माझं नाव न सांगता सुद्धा कदाचित कुठं ना कुठून तरी माहीत झालेलं असणार आहे की मी कोण बोलतोय. पण ठीक आहे, आपण माझ्या आवाजावर प्रेम करता त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. आणि यानंतर ज्यांनी पसंती कळवली आहे ते आहेत रफिक इनामदार, रशीद इनामदार आणि त्यांचे बाकीचे सर्व मित्र. आणि यांना जे गीत ऐकायचं आहे ते दिन महिने साल गुजरते जाएंगे. निश्चितच वेळ ही निघून जात असते. पानगाव तालुका बारशी इथून आहेत आणि मगापासून मेसेज करत आहेत दारफळसेनाहून बारबोलेताई, प्रमिलाताई बारबोलेताई या ज्या आहेत त्या म्हणजे मेसेज करत आहेत. तुम्ही निश्चित दारफळसेनाचे सर्वच्या सर्व गावकरी मंडळी जे आहेत ते रेडिओ तेरणावर खूप प्रेम करतात हे माहिती आहे. निश्चितच त्याचा अनुभव जो आहे तो आलेला आहे, त्यामुळे निश्चितच आपले पण धन्यवाद. पण आम्हाला असं वाटतं आहे की अनेक गावं आहेत की जे रेडिओ तेरणा ऐकतात, अनेक गावातील श्रोते आहेत, त्यांनीही रेडिओ तेरणाशी जोडावं अगदी दारफळसेनाप्रमाणे. आणि एवढंच नाही तर आपल्या गावामध्ये नेमकं काय चालू आहे, गावामध्ये नवीन काही आहे का, ऐतिहासिक पौराणिक काही विषय आहेत का, तेही सांगावेत, जेणेकरून गावागावांची ओळख जी आहे ती ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना होईल. बरेचसे श्रोते जे आहेत ते अशा ठिकाणी फिरत असतात, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातले लातूर जिल्ह्यात येतात, बीड जिल्ह्यात येतात, अहिल्यानगर जिल्ह्यात जातात किंवा असं. तर असं जर जात असेल आणि आपल्या गावावरून जात असतील तर निश्चितच त्या श्रोत्यांना लक्षात येईल का अरे हे गाव आहे, जसं की आता पानगाव आहे, तर त्या ठिकाणी काय आहे. तर चला जाता जाता आपण भेट तर देऊन जाऊयात असा विषय होईल. श्रोत्यांच्या पण भेटीगाठी होतील आणि श्रोता संघाचं जे एकमेकांचं स्नेहाचं देवाणघेवाण असतं ते पण जास्त होईल असं मला वाटतं. तेव्हा आपण निश्चितच या पद्धतीनं सुद्धा विचार करावा. आणि आता पानगावहून रफिक इनामदार, रशीद इनामदार यांनी जे गीत सांगितलेलं आहे ते निश्चित ऐकूयात. राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे, संगीत दिलेलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तेव्हा ऐकूयात हे गीत.

मित्रांनो, यानंतरची फरमाईश आहे. आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. रेडिओ तेनावर किती लोक प्रेम करतात याचा साक्षात अनुभव मला येतो आहे. अनेक जे मेसेजेस आहेत ते म्हणजे पहिल्यांदा पोस्ट झाल्यानंतर लगेच त्याच्या खालोखाल लगेचच दुसरे मेसेज येत आहेत. त्यामुळे ज्यांनी पहिल्यांदा केलेला असं 1-2-3 मिनिटांपूर्वी मेसेज, तो मेसेज थेट खाली जातो आणि मग पुन्हा येणारे नवीन मेसेजेस हे वर येत राहतात. त्यामुळे अनेक जणांचे जे फरमाईश आहेत ते घेताना अडचणी होतात हे लक्षात येत आहे. याच्यातून काही ना काहीतरी आपण मार्ग काढूयात निश्चितच, की जेणेकरून आपल्याला सर्वांना या ठिकाणी न्याय देता येईल. यानंतरची जी पसंती कळवलेली, खरं तर दुपारचे 3:17 झालेली आहेत, तरीही हा फरमाईशचा प्रोग्राम होतोय. दररोज आपण 3 वाजेपर्यंत घेतोय, 3:10 घेतोय असा विषय असतो. पण अजून एखादी फरमाईश घेऊयात आणि जेणेकरून मग पुन्हा आणखीन याच्यामध्ये काय बदल करता येतील ते पाहूयात. जसं मी आपल्याला म्हटलं होतं की थेट कॉलद्वारे सुद्धा आपल्याला बोलता येईल का याचा आम्ही एक ट्रायल घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या जर समजा साथ लाभली तर निश्चितच आपण तोही कार्यक्रम अतिशय सुंदररित्या सुरू करूयात. पण आता जे फरमाईश घेत आहे ते नवनाथ करडे, भैरव लटके, बोडका तालुका परंडा येथून. आणि यांना जे गीत ऐकायचं आहे ते गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं बहुत खूबसूरत गझल लिख रहा हूँ. खरं तर खूप छान असं सुंदर असं गीत आहे, कुमार सानू यांनी गायलेलं आहे. आदेश श्रीवास्तव यांनी या चित्रपटाला संगीत दिलेलं होतं, तर गीत आहे समीर यांचं. तेव्हा ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे सुंदर असं गीत.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.
1: मित्रांनो, यानंतरची जी फरमाईश घेत आहोत ती शेवटची असणार आहे, कारण पुन्हा एकदा भेटणारच आहो मी. आणि खरं तर सांगायचं म्हटलं तर मलाही खूप आवडलेलं आहे आपल्याशी थेट असा संवाद साधताना, आणि आपण ज्या फरमाईशी थेट लाईव्ह पाठवता लाईव्ह असता, आता राजचप्पा दुर्गेसुद्धा मला लाईव्ह दिसलेले होते. अनेक जे श्रोते आहेत ज्यांचा मेसेज मी नेहमी वाचत असतो किंवा ज्यांच्याशी फोनवर नेहमी बोलणं होतं, कुबेर मस्के असतील, समाधान कदम असतील, दत्ता कदम असतील, आणखी बरेच जण आहेत, अमोल कांबळे, त्यांची तर फरमाईशच घेतलेली होती, असे सर्वजण आहेत. पण आता मात्र एक शेवटचा घेतो, कारण त्यांची खूप अशी रिक्वेस्ट होती, विनंती होती. ते बचेरी इथून बोलतायत असं सांगितलं त्यांनी. प्रतीक्षा अण्णा सोड ढवळे असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, आणि त्यांच्या मुलीचं नाव आहे यशस्वी. तर यशस्वी अण्णा सो ढवळे असं त्यांचं नाव आहे. बचेरी नेमकं म्हणजे कुठे गाव येतं हे मला माहिती नाही आहे, तर म्हणजे कुठला तालुका किंवा जिल्हा. पण तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे, तर त्यांना आम्ही रेडिओ तेरना टीमच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. यशस्वी तिच्या नावासारखी तिच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत राहावी. तुमच्या आईवडिलांचं नाव तिनं पुढे चालून मोठं करावं, तिनं खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं, आणि तुमच्या परिवारासोबत तिनं समाजाचं, गावाचं, शहराचं, देशाचं नाव मोठं करावं, अशी शुभेच्छा आम्ही रेडिओ तेरनाच्या वतीनं देतो आणि तिची ही जी फरमाईश घेतो. आणि श्रोते हो, आपण मात्र अशाच पद्धतीनं रेडिओ तेरनाशी जुडत राहा, रेडिओ तेरनावर प्रेम करत राहा. आपण निश्चितच लवकरात लवकर थेट फरमाईशचा जो प्रोग्राम आहे तो म्हणजे आवाजाच्या स्वरूपामध्ये आपण कॉल कराल, आणि ते कॉल आम्ही रिसीव्ह करून आपल्याशी थेट लाईव्ह बोलूत. पण लाईव्ह बोलत असताना बऱ्याच गोष्टीच आपल्याला काळजी घ्यावी लागते, तर ते आपण सगळं पाहूयात, आणि त्या पद्धतीने थेट आपल्याशी संवाद साधता येतो का ते आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. तर आपण बघूयात काय होतं ते. निश्चितच तशी एक आता आपल्याकडे एक सिस्टीम तयार होते आहे, तर त्या पद्धतीने आपण ते बघूयात. पण आता मात्र बचेरी येथील प्रतीक्षा अण्णासो ढवळे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त, यशस्वी तिचं नाव आहे, तिच्या वाढदिवसानिमित्त हे गीत ऐकवीत आहोत. आणि रेडिओ तेरना आपण ऐकत राहा, आनंदी राहा, आणि नेहमी रेडिओ तेरनाबद्दल आपला जो स्नेह आहे असाच वृद्धिंगत होत राहू. या सदिच्छांसह मला निरोप द्या, धन्यवाद.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता पुढे जात असताना त्यांनी काही यश मिळवलेलं असतं, काही जॉब मिळवलेले असतात आणि त्यांचं यश जे असतं ते आपल्यासाठी प्रेरणा देणारं असतं आणि आपण त्यांचा हा यशाचा प्रवास जाणून घेत असतो जेणेकरून आपल्यालाही त्याच्यातून काही ना काहीतरी पॉईंट्स मिळायला हवेत। तर अगदी त्या पद्धतीनं आज आपण ही चर्चा करणार आहोत आणि यासाठी तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे शिवराज तुकाराम वाघमारे याला। तो 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधला पासआउट आहे आपल्या तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून। त्यानंतर त्यांना सीडॅक याच्यातून डिप्लोमा कोर्स केलेला आहे HPCAP म्हणून, तेही काय नेमकं आपण समजून घेणार आहोत। आणि सगळ्यात एक अभिनंदनीय गोष्ट म्हटलं तर आता त्याची सीडॅक याच कंपनीमध्ये मोहाली पंजाब इथे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीनं त्याला तिथं जॉब भेटलेला आहे आणि आता जी आमची थोडी बहुत चर्चा झाली त्यानुसार शिवराजला ही सरकारी नोकरी भेटलेली। आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटलं की थोडंसं आपण जरा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, म्हणून हा विषय आहे की सरकारी नोकरी अशा पद्धतीचा काहीतरी एक विषय आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि 2024 या पद्धतीनं लगेचच पासआउट झाल्या झाल्या जॉब कसा भेटला किंवा काय झालं तर हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे। शिवराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: येस सर, धन्यवाद सर।
1: शिवराज, सर्वात अगोदर तर रेडिओ तेरणाच्या वतीनं तुझं अभिनंदन की तू 2024 पासआउट झालास आणि लगेचच एक 6 महिने वर्षभराच्या आत तर तुला लगेचच जॉब भेटलेला आहे आणि एकदम प्राऊड मोमेंट असणार आहे तुझ्यासाठी, तुझ्या कुटुंबासाठी।
2: हो सर, नक्कीच।
1: अच्छा, तर आम्ही अभिनंदन करतो अगोदर तुझं।
2: धन्यवाद सर।
1: अच्छा, हे मोहाली पंजाबला सीडॅक मधून जे प्रोजेक्ट असोसिएट HPC अशा पद्धतीचं तुझं हे पद पण आहे, तिथं सिलेक्शन कधी झालं आणि तू जॉईन झालाय का?
2: हो, माझं सिलेक्शन 2 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि माझा इंटरव्ह्यू 20 मेला झाला होता।
1: कुठे?
2: 20 मेला माझा इंटरव्ह्यू सीडॅक पुणे येथे व्हर्च्युअल झाला होता माझा आणि तो इंटरव्ह्यू त्याचा रिझल्ट 8 दिवसांनी आला मला आणि त्यांच्याकडून मला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ऑफर लेटर येईल आणि 2 जून तुमचं जॉईनिंग आहे ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून।
1: अच्छा, हे प्रोजेक्ट असोसिएट आणि HPC म्हणजे नेमकं काय असतं?
2: HPC ही एक ब्रँच आहे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, ही जी सुपर कम्प्युटिंगला डील करते आणि मी सीडॅक पुणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन HPC मध्ये करत असताना माझी पूर्ण ट्रेनिंग ही सुपर कम्प्युटर रिलेटेडच झालेली आहे, त्याच्यामुळे ते प्लेसमेंट करताना त्यांनी तेच डोमेन मला दिलेलं आहे HPC ऍज अ प्रोजेक्ट असोसिएट म्हणून।
1: अच्छा, तर खरं तर तुझं 2024 जे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून जे तो पासआउट झाला आणि त्याच्या अगोदरचा जो इथला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा तुझा प्रवास होता

0: तर त्याच्यामध्ये आणि ह्या सुपर कॉम्प्युटिंग मध्ये काय फरक असतो?
1: सुपर कॉम्प्युटिंग जे आहे त्याची स्पीड जी असते आणि त्याचं स्केल असतं ते आपले जे घरगुती आपण वापरतो जे डेस्कटॉप असतील कम्प्युटर असतील त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं. त्याचे डेटाबेस मोठे असतात आणि ते गव्हर्नमेंटच्या जसे आपण फॉरकास्टिंग करतो वेदर फॉरकास्टिंग असते त्याच्यात म्हणजे ते आणि सिम्युलेशन जे असतं जसं आपल्याला रॉकेट अवकाशात पाठवायचं असेल त्याच्या अगोदर ते सिम्युलेशन करतात. त्याच्यासाठी हेवी सुपर कॉम्प्युटिंग आपल्याला पॉवर पाहिजे असते ते आपल्याला सुपर कॉम्प्युटर प्रोव्हाइड करून देतं.
0: अच्छा आता हे जेवढं आता आम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला लागलं म्हणजे माझ्या लेवलला जे अंडरस्टँडिंग व्हायला लागलं ते आणि जे आता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असणार आहेत किंवा कम्प्युटरच्या रिलेटेड ज्यांना जास्तीचं नॉलेज आहे त्यांना हे थोडंसं अजून जास्त लक्षात येत असणार आहे. पण आम्ही जे थोडंसं चित्रवडामध्ये किंवा इकडे तिकडे पाहतोय खूप मोठी अशी रूम असते त्या ठिकाणी खूप मोठे असे त्याला काय म्हणतात सीपीयू किंवा अशा पद्धतीचे जे सीपीयूमध्ये मदर बोर्ड्स वगैरे ठेवले असतात असं बरंचसं काही असतं. बाहेर भरपूर अशी सिक्युरिटी पण असते आणि त्या ठिकाणी बरेच जण असतात ते इंजिनिअरिंग काम करतात तसं काही.
1: हो सर ऍक्च्युली तेच असतं. ज्यावेळेस आम्ही सिडॅक पुणे येते होतो त्यावेळेस आम्हाला त्यांनी ऍक्च्युअल सुपर कॉम्प्युटरचं टूर केलं होतं त्यांनी आणि त्या टूरमध्ये आम्ही ऍक्च्युअल जो भारतातील सर्वात फास्ट सुपर कॉम्प्युटर आहे जो परम एरावत आहे तो सुपर कॉम्प्युटर आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला.
0: कुठे होता तो?
1: तो सिडॅक पुणे येथे आहे. आणि अजून एक आहे
0: तो कसा कसा होता म्हणजे दिसायला कसा होता?
1: दिसायला ते पूर्ण रॅक्स असतात ते आणि त्याच्यात ते सुपर आपल्या जर कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटलं तर ते क्लस्टर्स असतात नोड्स असतात त्याच्यात आणि त्याच्यात ते कनेक्टेड असते इन्फिनिटी बँडने जे आपण वायरिंग वगैरे म्हणतो आपल्या सामान्य भाषेत आणि ते जवळपास ते खूप मोठी जागा स्केल करतात ते जागा घेतात ते आणि ते
0: आपला जो छोटा कम्प्युटरचा एक सीपीयू असतो तसे एक हजार सीपीयू त्याच्यात बसतो
1: हो असं म्हणू शकतो आपण आणि त्याची पॉवर क्षमता खूप अधिक असल्यामुळे तो खूप गरम होतो त्याच्यामुळे त्याला 24 तास थंड मध्ये ते ठेवतात कुलिंग मध्ये ठेवतात आणि तो एक अनुभव होता माझा सिडॅक मध्ये.
0: अच्छा अच्छा हो अच्छा मग आता ज्यावेळेस तू अशा पद्धतीनं एका सुपर कॉम्प्युटिंग म्हणजे परम असणाऱ्या सिडॅकच्याला व्हिजिट पण केलं पुन्हा त्याच्यानंतर तू हे सर्व पाहिलं.
1: ऍक्च्युअल मी सिडॅक मध्ये असताना आमची ज्यावेळेस ट्रेनिंग होत होती त्यावेळेस आम्हाला ऍक्च्युअली आमच्या 20 विद्यार्थ्यांची टीम होती आमची तर 20 विद्यार्थ्यांना त्यांनी एक वेगळा सुपर कॉम्प्युटर दिला होता फक्त प्रॅक्टिससाठी ज्याचं नाव आहे परम शावक ज्याची पण आम्हाला त्याचं आम्ही हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेतलेला आहे
0: सोबत. मग आता मला तेच थोडंसं आता आपण ऑडिओच्या का असताना माध्यमातून तेच थोडंसं मला अजून समजून घ्यायचं होतं की आता तुझा जो हा जॉब आहे तो पंजाब मोहाली ते सिडॅक कंपनीमध्ये आहे एचपीसी हाय परफॉर्मिंग कॉम्प्युटिंग या काहीतरी क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट असोसिएट म्हणून मग तू नेमकं तिथं अजून करणार काय? जसं आता थोडक्यात सिव्हिल इंजिनियर आहे तर तो कन्स्ट्रक्शन करायला लागला मेकॅनिकल इंजिनियर आहे तो काहीतरी इंजिनचे डिझायनिंग करायला लागला तर तू नेमकं तिथं करणार काय?
1: गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे खूप असे म्हणजे 500 जास्त असे प्रोजेक्ट चालू आहेत रनिंग ते आणि ते खूप आपले जे सुपर कॉम्प्युटर आहेत त्याचे क्लस्टर खूप वाढवण्याचा ते प्रयत्न करतात आणि आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी पण सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी 27 सुपर कॉम्प्युटरची नवीन मान्यता पण दिलेली आहे त्याच्यानुसार ते भारतातील विविध ठिकाणी सुपर कॉम्प्युटर ते इस्टॅब्लिश करणार आहेत. मग तिथं आणि मी जी एचपीसीची ट्रेनिंग घेतलेली आहे ती सिडॅक पुणे येथे घेतलेली आहे आणि ऍक्च्युली ती तिथंच आहे दुसऱ्या सिडॅकमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तिथे गेल्यानंतर मी दुसऱ्यांना ट्रेनिंग देणार आहे एचपीसीची स्टार्टिंगला.
0: अच्छा हो म्हणजे तू ट्रेनिंग देणार?
1: हो.
0: अच्छा मग आता नॉर्मली आम्ही जसं कम्प्युटरवर काम करतो कुठलंही की समजा आता जसं तुम्ही इंजिनिअरिंगला असताना प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली असेल किंवा आता आम्ही जसं आता ऑडिओ हा रेकॉर्ड करत आहोत आता जसं रेकॉर्डिंग झाली तुझी मुलाखत की आम्ही त्याच्यावर काहीतरी असं एडिटिंग करणार आणि पुन्हा एडिटिंग करून तो प्रोसेस करून प्रोग्राम पुन्हा तो आम्ही ब्रॉडकास्ट करण्यासाठी ठेवणार असं आता हे आमच्या कामाची पद्धत झाली. तर ज्यावेळेस ऍक्च्युअली ट्रेनिंग सेशन संपलं नंतर तुम्ही ऍक्च्युअली सुपर कॉम्प्युटर समोर बसून करणार म्हणजे असं काही करणार का तुम्ही ते पूर्ण रूम मधले जे काही हे असतात त्याचं तुम्ही परफॉर्मन्स कसा चेक करणार काय असणार?
1: ऍक्च्युअली ते काम आहे ते ऍज आम्ही बसूनच ते काम करणार आहे जे आपलं जे नॉर्मल डेस्कटॉप असतं ते तसंच असतं फक्त त्याला सुपर कॉम्प्युटरचे सर्व्हर आम्ही कनेक्टेड केलेले असतात त्याच्यामुळे ते आम्ही सुपर कॉम्प्युटरची स्पीड अनुभवू शकतो.
0: अच्छा म्हणजे ते समोर दिसतं तुम्हाला की तुम्हाला जो प्रोग्राम आहे तो रन होतो त्या पद्धतीने व्यवस्थित होतोय का जे तुमचे पॅरामीटर्स असतात त्या पद्धतीने? तर अच्छा तर हे मी आता खरं तर अजून म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे तुला ते सिडॅक कंपनीमध्ये मोहालीमध्ये जाऊन त्या ठिकाणी सगळं काम पाहून पुन्हा आल्यानंतर खरं तर हे अजून जास्त तू चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकशील की तो ऍक्च्युअली तिथं वर्क काय करतोय. पण मी हे इन जनरल का विचारतोय हे सगळं त्याचं कारण असं आहे की कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मधून जे काही स्टुडंट आता सध्या तुझ्यासोबत पण पासआउट झालेले असणार आहेत आता कोणी फायनल असणार आहेत कोणी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील आता हे अकॅडमिक इयर पण चालू असणार आहे तर त्यांना पण हे लक्षात यावं की असं काहीतरी असतं किंवा जरी त्यांच्या लक्षात असेल किंवा त्यांना नॉलेजमध्ये असेल तर असं काहीतरी करता येऊ शकतं हे एक असावं. दुसरी गोष्ट यातले हा प्रश्न विचारण्याचं कारण होतं की

0: सर्वसामान्यपणे परम कॉम्प्युटर आम्ही नाव ऐकलेलं असतं, न्यूजमध्ये पाहिलेलं असतं, किंवा हे ॲक्च्युली आम्ही जसं आता मी म्हणतो चित्रपटात पाहिलेलं असतं, ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काम कशा पद्धतीनं करायचं असतं, त्यासाठी नेमकं काय लागतं, आणि तो धारूरसारख्या भागातून येऊन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग करून अशा पद्धतीच्या कुठल्या परम कॉम्प्युटरमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी काम करता येऊ शकतं, आणि ते अशा पद्धतीनं काम करावं लागतं हे थोडंसं सर्वसामान्यपणे समजावं या दृष्टिकोनातून माझा हा प्रश्न होता. तर आपण जे चर्चा करत आहोत ते शिवराज तुकाराम वाघमारे याच्याशी, तो आणि मूळतः राहणार धारूर तालुका धाराशिवचा आहे तो, आणि त्याने 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे, आणि आता सध्या सिडॅक कंपनीमध्ये आता जस्ट 2 दिवसापूर्वी त्याला जॉब भेटलेला आहे, आणि सिडॅक डिप्लोमा इन HPCAP या पद्धतीने तो केलेला आहे. तर मला सगळ्यात आता हा प्रश्न विचारायचा आहे की नॉर्मली कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग केलं की लोक म्हणजे जे विद्यार्थी असतात ते कंपनीमध्ये जॉब शोधतात किंवा IT सेक्टर कुठं आहे ते पाहतात, किंवा मग फार तर मग समजा एखादा अजून सॉफ्टवेअरचा कोर्स करून अजून कुठेतरी, किंवा मग विदेशात जाता येतं का, असं बऱ्याच अँगलनं ते पाहत असतात. तर नेमकं सीडॅक अशा पद्धतीचं काहीतरी असू शकतं किंवा असतं आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला जॉब करता येऊ शकतं, हे तुला कधी समजलं होतं आणि तू मग कधी ह्या सर्व गोष्टीच्या पाठीमागं लागला?
1: हो, मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 3 वर्षात होतो, त्यावेळेस मला हे सीडॅकबद्दल समजलं मला, आणि सीडॅकमध्ये CCAT एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम, मग त्या एक्झामची मी तयारी करत होतो, त्यावेळेस मी शेवटच्या वर्षात मी तयारी त्याची सुरू केली, आणि मी शेवटच्या वर्षात जसं माझी इंजिनिअरिंग पूर्ण झाली तसं माझे CCAT पण माझं क्रॅक झालं.
0: अच्छा, मग आता हे तुला इंजिनिअरिंग मध्ये असतानाच CCAT एक्झाम किंवा सीडॅकला जाता येत असं कळालं?
1: हो हो, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असतानाच माझं CCAT क्लिअर झालं होतं.
0: अच्छा, मग हे कसं एकदम अचानक शेवटच्या वर्षामध्ये एवढं होऊन तुझा अभ्यास क्लिअर होऊन असं सगळं झालं की अगोदरपासूनच तुझा बॅक ऑफ द माइंड काहीतरी चालू होतं डोक्यामध्ये?
1: हो, माझ्या पण मनात विचार होता की कोणता तरी कोर्स वगैरे जॉईन करूया, आणि पण जे CCAT एक्झाम असते त्याच्या अगोदर एक प्रीकॅट एक्झाम असते जी CCAT एक्झामची तयारी करून घेते, जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं ते CCAT प्रीकॅट एक्झाम. मग मी प्रीकॅट मला गव्हर्नमेंट तर्फे मला ते मिळालं आणि त्यांनी 3 महिन्याची मला ट्रेनिंग दिली, मला मे मध्ये ट्रेनिंग दिली त्याची, आणि मी पूर्णपणे मी CCAT साठी तयार झालो.
0: अच्छा, मग हे सर्व ट्रेनिंग करत असताना किंवा हे बाकी सगळं करत असताना 2024 पास आउट झाला, म्हणजे तो मेन कोरोनाच्या पीक पिरियड मध्ये तो ऍडमिशन घेतलेला 2020, असं बरोबर आहे?
1: हो बरोबर.
0: हा, तर मग हे 2020-24 तुझं अकॅडमिक इयर कसं राहिलेलं होतं?
1: 20-24 नॉर्मली मी 12वी कम्प्लीट केली रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथून, आणि त्यानंतर जनरली सर्वांना वाटते की नॉर्मली इंजिनिअरिंग केल्यानंतर चांगलं म्हणजे आपलं भविष्य वगैरे होईल, त्याच अनुषंगाने मी पण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं, आणि सर्वांना
0: माहिती काही ठरवलं नव्हतं की तेरणाच घ्यायचं का असं काही? असं
1: नॉर्मली म्हणजे एक आपल्या जवळचं पण हे आहे, चांगलं कॉलेज आपल्या जिल्ह्यामध्ये वगैरे, म्हणून तेरणा वगैरे मी जॉईन केलं होतं, आणि पहिलं वर्ष जे होतं ते पूर्ण कोरोनात गेलं आमचं, कोरोना होतं, आणि दुसरं वर्ष पण अर्धं वर्ष कोरोनात गेलं, आणि आमचं ऍक्च्युली 4th सेमिस्टर पासून आम्ही ऍज अ फिजिकल आम्ही कॉलेजमध्ये आलो आम्ही, आणि तेव्हापासून ते कॉलेजमध्ये पण खूप प्रोग्राम वगैरे व्हायचे त्यांना, त्यामुळे ते आणि कॉलेजमधले एक दोन सर असे जे सीडॅक सर्टिफाईड पण आहेत ते, जसे देशपांडे सर असते, मग त्याच्यामुळे मला आयडिया वगैरे भेटली, सरांसोबत वगैरे बोलणं वगैरे होतं, ते पण सांगत होते की मी सीडॅक वगैरे केलेलं आहे असं, आणि त्याचमुळे मी 3rd इयरमध्ये मी सीडॅकबद्दल मी अजून मला लिंक्डइन वरती मला भेटली माहिती आणि मी तयारी सुरू केली त्या अनुषंगाने.
0: हे 4 वर्षामध्ये जे पहिले 2 वर्ष तुझे कोरोनाचे गेले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तू ज्यावेळेस कॉलेजमध्ये आला, मग अर्थातच म्हणजे कोणाचाही 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस तो इंजिनिअरिंगला जातो तर एक ड्रीम असतं किंवा आपण क्लास करतो काहीतरी असं वेगळं वातावरण असतं, एक तर 2 वर्ष तुम्ही ऑनलाईन केलेलं 1.5-2 वर्ष आणि त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये आल्यानंतर असं काही वेगळं वाटलं नाही का? म्हणजे असं त्याला म्हणजे म्हणतात ना की त्या सगळ्या माहोलमध्ये थोडंसं एकरूप होण्यासाठी काय असा विषय?
1: हो, नॉर्मली ज्यावेळेस आमचं ऑनलाईन होतं कॉलेज त्यावेळेस पण खूप प्रोग्राम घेत होते कॉलेजमध्ये, प्राचार्य सरांनी पायथॉन लँग्वेज असेल जी ऑनलाईन आम्हाला प्रोव्हाइड करून दिली होती, मग अशी खूप तयारी झाली आमची त्या अनुषंगाने, आणि आम्हाला काय असं म्हणजे जास्त काय अवघड वाटलं नाही मर्ज व्हायला, आम्ही 4th इयर आम्ही आमचं 4th सेमिस्टर इझिली गेलं.
0: अच्छा, मग आता तुझं 12th तर इथंच झालेलं होतं, अगोदरची 10वी तुझी धारूरमध्ये. अच्छा, मग ह्या 2 टप्प्यातून येत असताना तुला असं काही डोक्यामध्ये विचार होता का की आपल्याला पुढे खरंच इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर पुढे कुठेतरी असा मोठा जॉब करायचा किंवा कुठेतरी असं जायचा असं काय होतं? गायडन्स कुठलं मिळत होतं नाही मिळत होतं काय विषय होता नेमका?
1: हो, मी खरं तर मी ग्रामीण भागातून येतो आणि माझे वडील हे शेतकरी आहेत. तर नॉर्मली आपल्याला असंच असते की आपण म्हणजे त्यांना पण वाटते की आपला मुलगा वगैरे शहरात कुठेतरी त्याला जॉब भेटावा, त्याचं कुठेतरी चांगलं करिअर व्हावं. मग त्या अनुषंगानेच त्यांनी माझे 10वी झाल्यानंतर त्यांनी मला धाराशिवला पाठवलं इथं. आणि मी माझी स्ट्रीम ही सायन्स होती 11वी 12वी, मग त्यात माझे इंग्लिश वगैरे सुधारत गेले ते. आणि मला काय असं जास्त इंजिनिअरिंगला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस काय इतकं जास्त अवघड काय वाटलं नाही इंग्लिश विषयी पण.
0: तर ज्यावेळेस 2 वर्ष तो फिजिकली या ठिकाणी कॉलेजमध्ये आला, तुला सीडॅकची माहिती पण मिळाली की अशा पद्धतीनं करायला पाहिजे, तू सीडॅकची तयारी करायला सुरुवातच केली. मग फक्त सीडॅकच असं डोक्यात होतं का की आणखीन दुसरे कुठले तरी कोर्सेस होते असे, जसे की आता ते मी बऱ्याचशा लँग्वेज ऐकतो पायथॉन किंवा अशा बाकीच्या अशा बऱ्याचशा लँग्वेज केल्यानंतर किंवा सॉफ्टवेअर कोर्सेस केल्यानंतर वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला कंपनीमध्ये जॉब भेटू शकतात, तर असं काही होतं का तू फक्त सीडॅक तुझ्यासमोर आला पहिल्यांदाच तू त्याला कॅच केला असं काही झालं का किंवा तुला वेगवेगळे व्हेरिएशन्स अवेलेबल होते?
1: हो, इंजिनिअरिंगमध्ये असताना माझ्या पण मनात असं वाटत होतं की आपण पण दुसरे कोर्सेस वगैरे करावे. आणि नॉर्मली सर्वजण फुल स्टॅक डेव्हलपमेंट हे करतात कारण त्याच्यात आपल्याला खूप जॉब रोल भेटतात, वेगवेगळ्या डिफरंट डोमेनमध्ये आपण जाऊ शकतो. आणि मी पण तसंच विचार केला होता, पण माझी पण अशी एक इच्छा होती की आपण कुठंतरी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, गव्हर्नमेंटची तयारी करावी,
0: सरकारी नोकरी
1: डोक्यात होतं. त्यामुळे मी पण शोधत होतो, नॉर्मली आपण शोधतो की काय इस्रोमध्ये असेल, DRDOमध्ये असेल, कारण माझी ब्रँच ही CSEs होते त्या, आणि IBPS असेल त्याची पण मी तयारी करत होतो सोबत. आणि मला लकीली मला ही सीडॅक विषयी समजलं मला सोबत आणि मी केली त्याची तयारी.
0: अच्छा, तर मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की जसा आता शिवराज तू लगेचच पासआउट झाला 2024 पासआउट झाल्यानंतर लगेच तुला जॉब भेटला, तुझ्या बॅचमध्ये जेवढे होते त्यांच्यापैकी किती जणांना जॉब भेटला?
1: माझ्या
0: एक अंदाजा माहिती आहे काही असं?
1: अंदाजा म्हणजे ज्यावेळेस मी पासआउट झालो त्यावेळेस 1 किंवा 2 जण प्लेस झाले होते जे TCS मध्ये झाले होते.
0: अच्छा, हा
1: हो, ते 2 झाले होते. त्यानंतर काही माहिती नाही, म्हणजे
0: माहिती नाही, म्हणजे तुला नॉलेज नाही आहे की किती जण. आणि तुमच्या बॅचमध्ये एक साधारणतः 60-70-100 मुलं असतील
1: बॅचमध्ये? हो, 52-53 होते.
0: अच्छा, 50 मुलं होते, त्या 50 पैकी
1: 50-60 होते.
0: हा, तुझ्या नॉलेजमध्ये जे होते ते 2 जण प्लेस झाले किंवा तू झाला, बाकीच्यांचं तुला नॉलेज नाही समजा.
1: हो,
0: मग असा असा कुठला असा फॅक्टर होता की 50 जणांच्या बॅचमध्ये केवळ असं 1-3 जणच होते, त्यातही तू गव्हर्नमेंटच्या जॉबला अप्रोच झाला आणि ते तुला जॉब भेटला पण, तर असा काय डिफरन्स होता की तू ते अचीव्ह केला बाकीच्यांना अचीव्ह करता नाही आलं?
1: नॉर्मली कसं आहे की आपण ज्यावेळेस इंजिनिअरिंग करतो हे करतो तर त्यावेळेस आपण स्किलवर जास्त फोकस करत नाही, आपण जे थेरॉटिकली जास्त हे घेतो, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये आपल्याला ते प्रॅक्टिकली आपलं नॉलेज लागतं, मग ते प्रॅक्टिकली स्किल कमी पडतात. मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जॉब अवेलेबल आहेत पण विद्यार्थी तसे त्यांना भेटत नाहीत, स्किल डेव्हलप झालेले विद्यार्थी भेटत नाहीत, त्याच्यामुळे लॅक ऑफ स्किल खूप विद्यार्थी मागे पडतात. आणि मी स्किलवर फोकस केलं होतं मी इंजिनिअरिंगच्या वेळीपासूनच.
0: अच्छा, तर मित्रांनो, शिवराज तुकाराम वाघमारे आपल्याशी चर्चा करतोय, मूळतः राहणारा धारूरचा आहे आणि 2024 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून त्यांना तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेला आहे. सीडॅकचा डिप्लोमा केल्यानंतर त्याला आता मोहाली पंजाब इथे सीडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून सुपर कॉम्प्युटिंगमध्ये हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंगमध्ये त्याला तो जॉब भेटलेला आहे, त्याचा तो प्रोजेक्ट असोसिएट आहे आणि हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे, याचा अर्थ त्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मग परत तोच येतो की तुम्ही ऑनलाईन स्टडी करत असताना मोबाईलचा वापर केलेला असणार आहे, लॅपटॉपचा केलेला असणार आहे, इंटरनेटचा वापर केलेला असणार आहे, आणि ज्यावेळेस मग फिजिकली तुम्ही इथं आलात आणि 2023-24 इथं घेतला, मग त्यावेळेस तर बरंच मग सोशल मीडिया, रील्स, इन्स्टा, फेसबुक, स्नॅपचॅट असा बराच उपयोग केलेला असणार आहे.
1: हो, नक्कीच, जसे दुसरे करतात तसं मी पण केलेलं आहे.
0: मग काय असा डिफरन्स होता की तू एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुला जॉब भेटतो आणि बाकीचे त्याच्यातच वाहवत जातात, असं काय होतं?
1: त्याच्यात पण सर्वांनी टाइम, मी ज्यावेळेस स्टडी करत होतो त्यावेळेस रील्स वगैरे हे नॉर्मली आपण पाहतोच, पण त्याचं मी टाइम हे केलं, म्हणजे जास्त त्याच्यात वेळ वाया घालवायचा नाही. नॉर्मली आपलं जे फोकस आहे, जसे काही स्टडी जे ऍप्स आहेत ते ऍप्स वगैरे आपण वापरू शकतो. माझ्यापाशी PC पण होता, मी PC वरती स्टडी करत होतो, आपले कोडिंग असेल, बाकीचे तयारी असेल, आणि जे इन्स्टा असेल, फेसबुक असेल, ते लिमिटेड वापरत होतो मी.
0: अच्छा, मग स्वतःच काय असं काही जास्त टाकणं किंवा
1: नाही, स्वतः
0: लाईक्स मिळाले नाही असलं काही नाही,
1: तसं माझं काही उद्देश पण नाही. आणि तसं
0: फक्त मित्र किती त्याच्यामध्ये अडिक्ट होत चालले तेवढं बघायचं का?
1: हो, नॉर्मली
0: त्या मित्रांना कधी सांगितलं नाही का असं काही विषय होऊ शकतो म्हणून? का सांगण्याचा प्रयत्न केला होता त्याने ऐकलं नाही असा काही विषय झाला?
1: नाही तसं काही नाही, मित्र पण नॉर्मली मी जे हे केले होते माझे पण मित्र जेवढे
0: लिमिटेड होते,
1: लिमिटेड होते मित्र माझे.
0: अच्छा, आणि ते पण स्टडी मधलेच होते?
1: हो नॉर्मली स्टडी मधलेच होते.
0: अच्छा बर. तर शिवराज आता असा एक प्रश्न येतो तो म्हणजे की तू सिडॅकचा तर डिप्लोमा केलेला होता पुन्हा त्याच्यानंतर तू हे परीक्षा पण क्रॅक केली आणि ज्यावेळेस तुला आता हे दोन दिवसापूर्वी
1: सी सी एक्झाम,
0: सी सी
1: ही एक्झाम जी सिडॅक संपल्यानंतर एक एक्झाम असते ती पण क्रॅक करावं लागते. दोन एक्झाम असतात.
0: काय असतं ते सी सी एक्झाम आणि त्याच्यामध्ये काय असतं ते सांगा, म्हणजे जे आता सध्या इंजिनिअरिंगचे आहे ते विद्यार्थी त्याच्याकडे थोडस.
1: मी याला थोडं विस्ताराने सांगतो. नॉर्मली ज्यावेळेस सिडॅक आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा जॉईन करायचा असतो त्यावेळेस सी कॅट एक्झाम आपल्याला क्रॅक करावं लागते आणि सी कॅट एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपल्याला अकॉर्डिंग टू अवर रँक ते आपल्याला अलॉकेट होतं इन्स्टिट्यूट. मग माझं ते जे सिडॅक पुणे आहे जे सिडॅकचं हेडक्वार्टर आहे पूर्ण देशाचं तिथंच माझा एचपीसी साठी नंबर लागला माझा आणि माझी सीकॅट मध्ये 101 रँक होती माझी ऑल ओव्हर इंडिया. आणि ते पूर्ण 6 महिने एक ट्रेनिंग असते आपली जे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत क्लासेस असतात ट्रेनिंगचे आणि पूर्ण 6 महिने आपण कंटिन्यू केल्यानंतर पूर्ण आपण 6 महिने केलेल्या पूर्ण मॉड्यूलची एक एक्झाम असते ज्याला सीसीई म्हणतो आपण ती एक्झाम पण आपल्याला क्रॅक करावं लागते. ती एक्झाम क्रॅक केल्यानंतर आपण सिडॅकच्या जे प्लेसमेंट असतं त्याच्यासाठी आपण एलिजिबल होऊ शकतो.
0: अच्छा अच्छा, म्हणजे हे एवढी सगळी प्रोसेस आहे म्हणजे ते तुम्हाला सिडॅकचा म्हणजे डिप्लोमासाठीची जी एक पूर्वपरीक्षा असते ती क्रॅक करायची, ती परीक्षा कशी असते ह्याच्यासाठी सुद्धा ती प्री काय म्हटलं तसं
1: प्री कॅट एक्झाम,
0: प्री कॅट एक्झाम ती पण करायची, ते डिप्लोमा पूर्ण करायचा आणि त्या डिप्लोमामध्ये तुम्ही जे काही केलेलं असेल त्याच्यावर पुन्हा एक तुम्हाला मॉडेल तयार करायचं आणि त्याची पुन्हा एक परीक्षा क्रॅक करायची, एवढ्या सगळ्या प्रोसेस करायच्या.
1: बेसिकली प्री कॅट एक्झाम ही काय मॅन्डेटरी नाही. प्री कॅट हे आपण ज्याला सीकॅट थोडं नॉलेज सीकॅटचा त्याला थोडं अवघड वाटत असेल त्यांनी प्री कॅट करू शकता. जे गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं प्री कॅटची ट्रेनिंग ते आपण ते फ्री मध्ये असते काही काही वेळेस पेड असते ते डिपेंड करतं सिच्युएशन वरती आणि ते काय मॅन्डेटरी नाही. फक्त सी कॅट एक्झाम आपल्याला ते मॅन्डेटरी आहे ते दिल्यानंतरच आपण इन्स्टिट्यूट जॉईन करू शकतो रँक वाईज.
0: अच्छा, म्हणजे हे सगळं पण करावं लागतं?
1: हो करावंच लागतं, मॅन्डेटरी आहे.
0: अच्छा, आणि जर समजा ते जे तू शेवटची एक्झाम जी क्रॅक केली त्याच्यानंतर तुला हे जे मोहालीला जॉब भेटला त्याच्यापेक्षा अजून काही जर समजा त्यावर बेटर परफॉर्मन्स झाला असता तर तुला अजून दुसरीकडे कुठे जॉब किंवा असं हायर रँक मिळू शकलं असतं का?
1: हो मिळू शकलं असतं मला.
0: हा, म्हणजे आता जसं तुझी 101 रँक आली असं काहीतरी म्हणत होता ती जर रँक समजा तुझी पहिली दुसरी तिसरी 10वी आली असती तर काय झालं असतं?
1: नाही तसं रँक जे आहे कारण सिडॅक पुणे हे मेन इन्स्टिट्यूट आहे सर्वांचं प्रेफरन्स सिडॅक पुणेच असतं त्याच्यामुळे माझी 101 रँक आली मला तेच भेटलं. सपोज माझी रँक 1 जरी आली असती तरी मला तेच भेटलं असतं स्टडीसाठी त्याच्यामुळे त्याचा काही फरक नाही पडणार.
0: बरं,
1: फक्त ज्यावेळेस आपण ते पूर्ण ट्रेनिंग केल्यानंतर जी सीसी एक्झाम असते त्याच्यात जेवढे अधिक मार्क्स स्कोर करू त्याच्यावरती कंपनी आपल्याला चॉईस देतात.
0: बर बर. मग आता 2 दिवसापूर्वी तुला जॉबची ऑफर आली आणि तुला फोन आला?
1: हो.
0: मेल आला असेल, काय झालं?
1: हो का, मला सिडॅक जे कारण मी सिडॅक पुणे इथे ट्रेनिंग घेतल्यामुळे मला सिडॅक पुणे यांचा फोन आला पहिल्यांदा की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या नेक्स्ट त्यांचं जे प्रोसेस असतं प्लेसमेंटचं जे आयडी कार्ड जमा करणे वगैरे ते प्रोसेस असते आणि त्यानंतर मला सिडॅक मोहालीचा पण फोन आला की आमचं कॉर्डिनेट झालेलं आहे सिडॅक पुणेसोबत आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ऑफिशियल तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती ऑफर लेटर मिळून जाईल.
0: प्रँक नाही वाटलं का अगोदर?
1: नाही मला प्रँक नाही वाटलं कारण ज्यावेळेस माझं 20 मेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि त्यांनी पण इंटरेस्ट दाखवला की त्यांनी पण सांगितलं त्यांच्या साईडने की तुझं होऊ शकतं म्हणजे तुमचं होऊ शकतं आणि तुम्हाला काही तिकडे प्रॉब्लेम येणार नाही असे वगैरे सर्व म्हणजे नॉर्मल बेसिक त्यांनी शेवटी प्रश्न विचारले आणि म्हणजे त्यांनी सांगितले तुमचं होऊन जाईल असं नॉर्मली ते बोलले
0: त्यामुळे तो प्रँक वाटला
1: नाही आणि मला ती आशा होती की मला ते होऊन जाईल.
0: बरं, मग ज्यावेळेस तुला हा फोन आला आणि तुला लक्षात आलं की आता तुझं फायनली सिलेक्शन झालेलं आहे ते पण पंजाबमध्ये मोहालीमध्ये, एक म्हणजे वेगळी सिटी आहे वेल प्लॅनर सिटी आहे आणि धारूर ते धाराशिवचा प्रवास म्हणजे इथला 6 वर्षाचा प्रवास धारूरचा 10 वर्षाचा प्रवास आणि आता त्याच्यानंतर
1: 8 महिने
0: पुण्यातले 8 महिने आपण तो एक विषय धरूया ट्रेनिंगचा तर त्याच्यानंतर आता थेट मोहालीला, मग हे कसा वाटतो ग्राफ पुढचा जाणार?
1: हो असं जर मी पाहिलं असं पाठीमागे 10-15 वर्ष तर खूप बदल वाटतो.
0: अच्छा, हो म्हणजे मेंटली पण खूप बदलला?
1: मेंटली पण हो
0: हा बदल. हा फोन झाल्यानंतर ज्यावेळेस सिलेक्शन झालंय पहिला फोन कोणाला केला किंवा कुठं होता आणि कोणाला सांगितलास?
1: पहिला फोन मी आई वडिलांना केला.
0: अच्छा,
1: कारण सर्व कारण माझे ते ज्यावेळेस शिक्षण पहिलीपासून होतं सर्व आई वडिलांमुळेच आहे, मी इथपर्यंत आहे ते आई वडिलांमुळेच आहे त्याच्यामुळे मी पहिला फोन आई वडिलांनाच केला.
0: आणि कुठं होता तू?
1: मी सिडॅक जे पुणे आहे तिथं मी पीजी मध्ये राहतोय राहत होतो आणि मी तिथं मला कॉल आल्यानंतर मी तिथूनच फोन केला मी त्यांना.
0: अच्छा अच्छा तिथूनच फोन केला. अच्छा मग काय म्हटले आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय होती असं सांगितल्यानंतर?
1: हो त्यांना आनंद झाला आणि आनंदास्वरूप पण त्यांना आले.
0: अच्छा मग कारण तू हे म्हटलं होतं की शेतकरी आहेत म्हटलं होतं.
1: शेतकरी आहेत
0: तर त्यांचं असं काही तुला म्हणणं होतं की शिवराज तू एक काम कर काहीतरी कर बाबा पण आपली परिस्थिती अशी आहे किंवा तू शिक्षण करू नको शेतीमध्ये लक्ष दे असं काय नेमकं घरातल्यांचा सपोर्ट काय होता नेमका तुला?
1: माझे वडील जे ते 10वीपर्यंत शिकलेले आहेत आणि त्यांचं विचार होतं जे आपले शिवाजी महाराज असतील बाबासाहेब असतील त्यांच्या विचारावर चालणार आहे ते आणि त्यांना माहित होते शिक्षणामुळेच आता आपण पुढे जाऊ शकतो त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यामुळे त्यांनी मला लहानपणापासूनच शिक्षणावर माझे लक्ष दिलं. त्यांनी जसं शाळेत असताना ते महिन्याला येऊन जायचे पॅरेंट मिटिंगला त्याच्यामुळे ते पूर्ण माझ्या शिक्षणावर त्यांनी लक्ष दिलं.
0: असं कधी फोर्स नाही केला की तू आता आपलं येऊन शेती कर दारू?
1: नाही फोर्स नाही केला कधीच.
0: अच्छा अच्छा आणि ज्यावेळेस तुला हा जॉब भेटला सगळा झाला मग तुझ्या जे तुझे 50-60 मित्रांचा जो तुमचा सीएससीचा ग्रुप होता तो असेल बाकीचा मित्रांचा ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये पण टाकला असेल ना झाले सिलेक्शन?
1: हो ज्यावेळेस माझा एक मित्र आहे अमरजित आहे तो मित्र ज्यावेळेस प्लेसमेंट सुरू झालं त्यावेळेस तो पहिल्यांदा सिडॅक पुणे तिथंच तो लागला ऍज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून आणि तो पण त्याला पण वाटत होते की आता माझा मित्र आहे त्याचं पण सिलेक्शन व्हायला पाहिजे कुठं आणि तो पण मला प्लेसमेंटच्या टायमाला गाईड वगैरे करत होता तो आणि मी मित्र म्हणून मी पहिला फोन त्याला केला की माझं पण सिलेक्शन झालं आणि आमचं एक ग्रुप आहे सिडॅकच्या आमच्या यांचा त्या ग्रुपमध्ये मी टाकलं.
0: नाही त्या ग्रुपमध्ये झालं मी कॉलेजच्या ग्रुपमध्ये विचारतो.
1: कॉलेजच्या ग्रुपमध्ये नॉर्मली ते इतकं हे झालं ते सिडॅकचा माझा रिझल्ट आल्यानंतर ते सिलेक्शन झाल्यानंतर सिडॅकमध्ये मला बोलवलं त्यांनी तिथं फोटो वगैरे ते नॉर्मली तिथली प्रोसेस वगैरे केली त्यांनी आणि नॉर्मली ते केल्यानंतरच मी माझ्या मूळ गावी इथं आलो मी त्याच्यामुळे इतकं माझं खूप धावपळ झाली त्याच्यामुळे.
0: पण ते बाकीच्या मित्रांना अजून माहिती
1: झालं
0: त्या मित्रांना माहीत झाल्यानंतर काय म्हणणार आहेत मग ते शिवराजला?
1: माहिती झाल्यानंतर ते त्यांना तर आनंद होणार आहे.
0: आनंद होणार आहे. अच्छा पण आपण नाही करू शकलो असं पण त्यांना रिग्रेट फील होईल?
1: नाही करू शकलो असं नाही करू तर सर्वजण शकतात
0: फक्त अजून एकदा त्यांना ऑपॉर्च्युनिटी घ्यावी
1: ऑपॉर्च्युनिटी घ्यावी लागेल आणि थोडी मेहनत घ्यावी लागेल.
0: अच्छा अच्छा तर शिवराज ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता म्हणजे एकतर प्लस मायनस वन पाहिले सगळं तुला जे घरचा सपोर्ट होता तो पाहिला आणि तू जे नेमका विचार केला होता की इंजिनिअरिंग चालू असतानाच तुला हे असं काहीतरी करायचं आणि ते सिडॅक म्हटलं तुला जे डोक्यामध्ये तो जॉब भेटला हा सगळा विषय झाला. आता इन फ्युचरमध्ये काय कारण आता हे तू प्रोजेक्ट असोसिएट आहेस HPC मग ह्या सिडॅकमध्येच तू पुढे पुढे काय काय करत राहणार की अजून तुला अजून डोक्यामध्ये असा काही दुसरा विचार आहे की अजून काहीतरी करायचं म्हणून?
1: हो सिडॅक हे एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आहे गव्हर्नमेंटचं आणि सिडॅकमध्ये ते नॉर्मली प्रोजेक्टवर ते चालतात काम ते वेगळं आणि माझं जे प्रोजेक्ट ते HPCमध्येच आहे आणि ते प्रोजेक्टमध्ये मी काम करणार आहे आणि हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट हे 3-4 वर्ष किंवा ते लेंदी पण असतात काही काही प्रोजेक्ट त्याच्यामुळे मी त्या प्रोजेक्टमध्ये मी कंट्रीब्युट करणार आहे माझं.
0: नाही ह्याच्यामध्येच काय असतं का की आता जसं हे तुमचं सिडॅक मधला प्रोजेक्ट असोसिएट आहे मग समजा ह्याचा तुमचा प्रोजेक्ट संपल्यानंतर तुमचा जॉब संपला का तिथून पुढे अजून तुम्हाला काही प्रमोशन वगैरे असं काही असतं काय?
1: नॉर्मली माझं जे HPCमध्ये आहे ते संपल्यानंतर ते मला दुसऱ्या माझ्या प्रोजेक्टमध्ये पण टाकतात कारण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस मी सायबर सिक्युरिटीमध्ये पण माझा फायनल इयरचा प्रोजेक्ट केला होता आणि त्यांना तो इंटरव्ह्यूच्या वेळेस सिडॅकवाल्यांना तो आवडला त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते पण तुमचे HPC असेल तुमच्या इंटरेस्टनुसार आम्ही तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये पण टाकू जे गव्हर्नमेंटच्या कोलॅबोरेशनमध्ये असतं दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत.
0: अच्छा पण तुला सध्या जे सिडॅकमध्ये जे आता मोहालीला जॉब भेटला त्याला तुला एन्जॉय करायचं आता?
1: हो नक्कीच.
0: अच्छा आणि ते किती वर्ष असणार तिथला तो प्रोजेक्ट?
1: तो प्रोजेक्ट तो सांगू शकत नाही काही काही कॉन्फिडेन्शियल असतात.
0: अच्छा अच्छा म्हणजे पण तू आता मोहालीला जाणार तिथं सगळ्या पद्धतीनं तू तिथलं वर्क करणार तू? अच्छा तर शिवराज खरं तर ह्या सर्व गोष्टीसाठी परत एकदा मी तुझं अभिनंदन करतो आणि म्हणजे तू जे स्वप्न पाहिलं होतं ते तुला लगेच अचीव करता आलं तुला ज्या स्ट्रगल करावं नाही लागलं नाही तर 2024 नंतर पुन्हा मग 2-4-5 वर्ष स्ट्रगल करा बरेचसे मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन येतात मग कधी कधी काय काय होतं मग तुला यू आर लकी आणि तू तसा हार्डवर्क केलेलं होतं त्याच्यामुळे तुला तो जॉब पण भेटला त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला सगळ्यांना पण त्या बाबतीत प्राऊड फील होत आहे. पण जाता जाता परत एक असा विषय आहे की असं कधी समजा अप अँड डाऊन आलं कोरोनातले 2 वर्ष असे निघून जात होते किंवा कॉलेजमधले असं तर काय असं होतं की तुला मोटिवेट करत होतं?
1: मोटिवेट हेच आहे की आपण आपले आईवडील स्वप्न पाहतात तर तेच आपण स्वप्न सत्यात उतरवायचं हे आपल्या हातात आहे.
0: त्याच्यामुळे
1: ते आपल्या आईवडिलांकडे त्यांच्या स्वप्नाकडे आपण पाहूनच पुढे जायला पाहिजे.
0: अच्छा, तर तेच तुला फक्त एक मोटिवेट करायचं,
1: एक मोटिवेट. आणि हो तेच
0: तेवढंच ऐकू शकतो. आणि चित्रपट पाहणं, गाणे ऐकणं.
1: हो, गाणे वगैरे
0: काय, कुठले गाणे ऐकायचं?
1: गाणे वगैरे जसे अरिजित सिंगचे आहेत.
0: अच्छा, हां. मग आता कुठलं गाणं आठवत आहे?
1: जसे ते छिछोरे मधलं गाणं आहे, दिल मेरा ना
0: कभी तो खैरियत पूछो.
1: हां, कभी तो खैरियत पूछो.
0: अच्छा,
1: हो. ते
0: कोण आहे
1: ते गाणं?
0: खैरियत पूछणार कोण
1: म्हणजे?
0: नाही असं कोण खैरियत पूछणारी मैत्रीण?
1: नाही नाही, तसं मैत्रीण म्हणजे फ्रेंड्स तर आहेत, पण असे कोण नाही,
0: असे कोण नाही. पण तुला ते गाणं आवडतं?
1: हो, गाणं आवडतं.
0: अच्छा, ठीक आहे. तर आपण ते गाणं पण प्ले करूयात. आणि तुला खरं तर आम्ही तुझं परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन करतो, तुझ्या आवडीचं गाणं पण लावतो आणि तो पुढे पुढे जात राहू. हे जे काय गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तू आणखीन जास्त पुढे जात राहू आणि तुझ्या ज्या अचीवमेंट आहेत त्या अचीवमेंट करत राहू. आणि जशा जशा तुझ्या अचीवमेंट पूर्ण होत राहतील तसं तसं तू रेडिओ तेरणाला व्हिजिट कर आणि तुझे एक्सपिरियन्स शेअर कर. अशा पद्धतीने मी तुला शुभेच्छा देतो आणि तू या ठिकाणी आज आला, वेळ काढला, त्याबद्दल मी तुझे आभार पण व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.
0: आणि मित्रांनो, हे होते शिवराज तुकाराम वाघमारे, जे मूळता राहणार धारूर तालुका धाराशिवचे. 2024 कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये पासआउट झालेला आहे. सीडीएकमध्ये डिप्लोमा केला HPC AP या पद्धतीनं. आणि आत्ता नुकताच 2 दिवसापूर्वी मोहाली पंजाब इथे सीडीएक कंपनीमध्ये त्याला प्रोजेक्ट असोसिएट हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग या क्षेत्रामध्ये तो प्रोजेक्ट असोसिएट झालेला आहे. त्याचा एक ड्रीम कम्प्लीट झालेला आहे आणि त्याचे आपण एक्सपिरियन्स ऐकलेले. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.

0: मंगळ मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422391480, सौ पुनगडे मॅडम 9420255, सौ जाधवर मॅडम 9404623352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850206916।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती धवल क्रांती औद्योगिक क्रांतीचे प्रणेते पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9341-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2332-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटांचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 233 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

सोलापूर जिल्ह्याचे नेते, माढा तालुक्याचे माजी आमदार, हरित क्रांती, धवल क्रांती, औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, पाणीदार आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब यांना 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय उपसरपंच कुमार शिंदे आणि समस्त शिंदे परिवार, तसेच तमाम ग्रामस्थ दारफळ सीना तालुका माढा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अभी अलविदा मत कहो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.